सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948, दिनांक 12 ऑगस्ट 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: सौंदर्याची उकल फार हळुवारपणे गेली. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, असं चिंतन गर्भ जीवनाचं तत्व कवीने सांगितलं असलं तरी आयुष्यात सुखाचे झरे, आनंदाचे कारंजे काय कमी आहेत? रोजचाच नव्याने उगवणारा दिवस, ती पहाट, तो सूर्योदय केवळ पौर्णिमा दाखविणारा नव्हे तर रोज कलेकलेनं वाढणारा पूर्ण वाटोळी बिंब दाखवणारा चंद्र नि पुन्हा क्षय होत जाणारा, एखाद्या रात्री काळोख करणारा नि पुन्हा बिजेची कोर. विविध फळाफुलांनी नटलेले बाग बगीचे, दाट जंगले, त्यात विहार करणारे मुक्त पशु, अथांग पसरलेला जलाशय, विशाल आकाशाचं साम्राज्य, या साऱ्यात जे काव्य भरले आहे ते फक्त डोळस नजरेने अनुभवायला हवे. सौंदर्य जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीत आहे. रोजच्या जगण्याचा संघर्ष, अपेक्षाभंग, अपमान, कामाचा ताण, आजारपण, वियोग, विरह या बाबी दुःख पर्यायानं कुरूपता वाढवणाऱ्या, त्यांना गोंजारताना सौंदर्याचा साक्षात्कार कसा व्हावा? खरे तर प्रत्येकाच्याच आयुष्याचा ध्यास हा सत्य, शिव आणि सौंदर्याचा शोधच नसतो काय? या शोधासाठी नजर मात्र शोधक हवी. आयुष्याकडे बघणे सकारात्मक केले की सौंदर्य दिसते. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. ही कवी मनाची तळमळ, प्रत्येकाची तळमळ व्हावी. जगाचा दुःखाचा नाश व्हावा ही कामना, इतरांचे दुःख जाणून घेण्याची संवेदनशीलता अंगी बनवण्याची इच्छा, दुर्बलांचे रक्षक म्हणून पुढे यायचे तर सामर्थ्याची साधना करावी लागते, तरच जगणे सुंदर करता येईल. जीवन नवतेजाने भरायचे तर सौंदर्याचा वेध घेता यावा. सत्य शोधनासाठी शौर्य धैर्य लाभले तर आयुष्याचे रंग लखलखायला लागतील. थोर महात्मे, संत, देशभक्त, तत्वज्ञ, वैज्ञानिक यांची आयुष्य म्हणून तर सौंदर्याने नटलेली होती. सामान्यांना भुरळ पडते ती अशाच आयुष्यांची. सुंदर चेहरा, सुंदर शरीर, सुंदर वस्तू, सुंदर घर, सुंदर परिसर पाहिले की मनाची प्रसन्नता प्रखर होते खरी, पण त्याचबरोबर सुंदर मन, सुंदर विचार, सुंदर भाषा जीवनाला अधिक प्रफुल्लित करतात.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये सुंदर जीवन याविषयी नंदा देशमुख यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाले आहेत. आता आनंद घेऊया भक्तिगीतांचा. भक्तिगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला गजाननाचं वंदन करूया. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची ही भक्तिगीत रचना, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

अशा या गजाननाच्या प्रथम स्मरणानंतर आपल्या आयुष्यात नियमित आपल्याला शिकवण्यासाठी असतात आपले गुरु. आपलं आयुष्य सुधारावं, आपलं आयुष्य चांगलं जावं आणि मोक्षापर्यंत पोहोचावं यासाठी नियमित आपल्याला ज्ञान देत असतात ते आपले गुरु. ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची ही भक्तिगीत रचना. संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात रमेश आणावकर यांची ही गीतरचना ऐकली. संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतेहो, आषाढ महिन्याची अमावस्या म्हणजेच दीपअमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असंही म्हणतो. आज ही दिव्याची अमावस्या आपल्याकडे आहे आणि आजच्या दिवशी घरातील सर्व लहान मोठे दिवे, समयी, निरंजन, जे काही ज्यामध्ये आपण दीप लावतो, असं सर्व धुवून स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. कारण श्री

कामाच्या सुरुवातीला किंवा कुठल्याही शुभकार्याच्या सुरुवातीला आपण सुरुवात करतो ते दीपपूजनाने. अशी ही दिव्याची अमावस्या महाराष्ट्रात अतिशय भक्तिभावाने पूजली जाते. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे भक्तिगीतांचा. कार्यक्रमात यानंतर रवींद्र साठे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना ऐकूया. संगीत लाभला आहे संजय जाधव यांचं.

मोहम्मद रफी यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची ही भक्तीरचना ऐकली. संगीत लाभलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात हृदय चक्रधर यांची ही भक्ती रचना आपण ऐकली. संगीत लाभलं होतं प्रभाकर धाकडे यांचं. श्रोतेहोणी, या गीताबरोबरच आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 6:40 कृषी सल्ला. आज यामध्ये कामगंध सापळ्याद्वारे गुलाबी बोंडअळीचा अटकाव याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 6:55 आजचा दिनविशेष, 7:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. 7:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात.

सकाळी 7:50 ग्राहक केंद्रित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब सेंटर. सकाळी 8 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेणार आहात. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम. 9 ते 10 या दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, लेखक आशा बगे, अभिवाचक जयश्री पुराणिक याचा आज आपण 58 भाग ऐकणार आहात. सकाळी 10:45

लोकजागर आज यामध्ये सुशील हरणे यांचं काव्यवाचन आपण ऐकणार आहात. संकलन आणि निवेदन नम्रता वावळे यांचं. सकाळी 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम उमंग, प्रायोजक NCERT. 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेणार आहात. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत आपण ऐकू शकाल. दुपारी 1 ते 5:30 यामध्ये विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: या दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकणार. दुपारी 3 प्रादेशिक मराठी बातम्या आणि सायंकाळी 5:30 युववाणी हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या दरम्यान सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम शेतकरी बंधू भगिनींसाठीचा. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:30 संसद समीक्षा संसदेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकणार आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी समाचार, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. आज यामध्ये कामगंध सापळ्याद्वारे गुलाबी बोंडअळीचा अटकाव याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया कामगंध सापळ्यांद्वारे गुलाबी बोंडअळीचा अटकाव याविषयीची माहिती. मंडळी, यंदा राज्यात पावसाचं वितरण असमान राहिल्यामुळं अनेक भागात कापसाची पेरणी होण्यास विलंब झाला. मात्र मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळं बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. तरी अद्यापही काही भागामध्ये पावसाअभावी किंवा अपुऱ्या पावसामुळं पेरणी मर्यादित राहिली आहे. पेरणीनंतर उगवण, रोपांची वाढ आणि पुढे पाते, फुले आणि बोंडे धारण करण्याच्या टप्प्यात विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यापैकी गुलाबी बोंड अळी ही कापूस पिकातील सर्वात महत्वाची आणि आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक कीड मानली जाते. पुढील काही आठवड्यात कापूस पिकाला पाते आणि फुले येण्यास सुरुवात होईल. याच काळात गुलाबी बोंड अळीचे पतंग सक्रिय होऊन अंडी घालण्यास सुरुवात करतात. मागील काही वर्षापासून या किडीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून उत्पादनाबरोबरच कापसाच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होत आहे. या नुकसानीची सुरुवात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासूनच रोखणं गरजेचं असतं. यासाठी सर्वात सोपा, कमी खर्चाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे कामगंध अर्थात फेरोमोन सापळे. पेरणी झालेल्या भागामध्ये सुरुवातीपासूनच कामगंध अर्थात फेरोमोन सापळ्यांची उभारणी करून किडीचं नियमित निरीक्षण करणं आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबविणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, गुलाबी

0: बोंडअळी ही कापूस पिकातील सर्वाधिक आर्थिक नुकसान करणाऱ्या किडीपैकी एक आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये तिचा प्रादुर्भाव सातत्यानं आढळून येत आहे. प्रादुर्भाव तीव्र असल्यास उत्पादनात 30 ते 70% घट येण्याची शक्यता असते. कपाशी पिकाला पाती आणि फुले लागण्यास सुरुवात झाल्यानंतर गुलाबी बोंड अळीचे पतंग अंडी घालण्यासाठी सक्रिय होतात. म्हणूनच सुरुवातीपासूनच पिकांमध्ये कामगंध अर्थात फेरोमोन सापळ्यांचा वापर करून किडीचे नियमित निरीक्षण करावं. त्या अनुषंगानं एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवणं ही काळाची गरज आहे. मंडळी, या किडीचे मादी पतंग 100 ते 200 अंडी एकल किंवा पुंजक्यांनी घालते. मादी पात्या, फुलं, नवीन बोंड, देठ आणि कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूस अंडी घालते. किडीची अंडी लांबट आणि चपटी असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत असतात. साधारण 15 दिवसाचे बोंड हे किडीला अंडी घालण्यासाठी पसंतीचं ठिकाण असतं. पहिल्या 2 आंतरिक अळी अवस्था पांढुरक्या असतात. 3 आंतरिक अवस्थेपासून गुलाबी रंगाच्या होतात. कोश अवस्था 8 ते 13 दिवसात पूर्ण होते. कोश लांब बदामी रंगाचे असतात. केडीचा संपूर्ण जीवनक्रम 3 ते 6 आठवड्यात पूर्ण होतो. पतंग तपकिरी करड्या रंगाचा असून पंखावर काळे ठिपके असतात. पतंग निशाचर असून ते कोशातून सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडतात.
1: आताच आपण कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये कामगंध सापळ्याद्वारे गुलाबी बोंडाळीचा अटकाव याविषयीची माहिती ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर।
1: श्रोते हो नमस्कार, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट। नमस्कार डॉक्टर।
2: नमस्कार
1: डॉक्टर। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
2: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो। तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर म्हणजे धूम्रपान, बीडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे। यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे म्हणजे मास्क घालणे हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेशी आजार आपण अवॉइड करण्यासाठी। यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे, कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्याने ट्रीट केलं तर

0: पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे, या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतं.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
0: ज्यांना कुणाला सतत सर्दी, खोकला, दमाचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनळीकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT scan आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
0: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो. ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ऍलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्रोत कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय

करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे, सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्या

0: मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत. आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं, तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया. मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोत्या हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. श्रोत्या हो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकलात. श्रोत्या हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: FM बँड 101 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948, दिनांक 12 ऑगस्ट 2026. ऐकूया आजचा सुविचार. क्षमा आणि उदारता तेव्हाच खरी आहे जेव्हा तिथे कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसतो. आजचा दिनविशेष. आगगाडीचे जनक स्टीफन जॉन स्टीफन्सन यांचा आज स्मृती दिन आहे. 1848 रोजी त्यांचे निधन झाले. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा आज जन्मदिन. आजच्याच दिवशी म्हणजे 12 ऑगस्ट 1872 रोजी त्यांचा जन्म झाला होता. लेफ्टनंट जनरल SPP थोरातांचा आज जन्मदिन. अवकाश शास्त्रज्ञ डॉ विक्रम साराभाई यांचा आज जन्मदिन. 1919 रोजी त्यांचा जन्म झाला. पहिली जागतिक मराठी परिषद आजच्याच दिवशी म्हणजे 12 ऑगस्ट 1989 रोजी पहिल्यांदा घेतली गेली. हा होता आजचा दिनविशेष. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
8: संपर्क 70501049.
9: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
9: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
9: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
11: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़िया भी नहीं है.
12: रिअल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रिअल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण

0: बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
2: डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
3: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
2: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 9404416756.
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559.
7: श्रीराज रेड्डी कोपलोड यांची नात मनविता राकेश कोपलोड हिने नवी दिल्ली येथे आयोजित 18व्या आर्नेस वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केल्याबद्दल मनस्वी शुभेच्छा. शुभेच्छुक गोविंदराव मुंडकर, मित्र मंडळ.
8: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
9: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
10: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
11: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नांदेड केंद्र FM बँड 101.1 MHz. सकाळचे 7 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
12: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
8: PA माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
12: अवश्य भेट द्या.
8: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 9572238228.
12: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
13: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट नांदेड. आजचा विषय आहे डिजिटल युगामध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी. तर बऱ्याच लोकांचे काही प्रश्न असतात. पहिला प्रश्न असा आहे की आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक आणि इतर स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशा परिस्थितीत डोळ्यांवर कोणते परिणाम होऊ शकतात? तर आजच्या काळामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मनोरंजन यासाठी स्क्रीनचा वापर अपरिहार्य झाला आहे. मात्र सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यावर ताण येतो. स्क्रीन वापरताना आपण सामान्यपेक्षा कमी वेळा पापण्यांचे उघडबंद करतो, त्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात आणि डोळे कोरडे पडू लागतात. याशिवाय डोळे दुखणे, जळजळ होणे, धूसर दिसणे, डोकेदुखी, मान आणि खांदेदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास कामाची कार्यक्षमता आणि डोळ्यांचा आराम दोन्ही कमी होतात. तर दीर्घकाळ स्क्रीनसमोर काम केल्यामुळे डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी, धूसर दिसणे किंवा डोळे दुखणे यासारख्या तक्रारी का बरं निर्माण होतात? तर स्क्रीनकडे एकटक पाहताना

0: पापण्या लावण्याचे प्रमाण साधारणतः 50 ते 60% कमी होते. म्हणजे आपण 1 मिनिटामध्ये साधारणतः 17 ते 20 वेळा पापण्यांची उघडबंद करतो, पण सतत स्क्रीनकडे बघितल्यानंतर ते प्रमाण 10 ते 12 वेळापर्यंत येतं. त्यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावर अश्रूंचा थर टिकून राहत नाही आणि डोळे कोरडे पडतात. सतत जवळच्या अंतरावर लक्ष केंद्रित केल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. चुकीचे बसण्याची पद्धत, अयोग्य प्रकाश, कमी किंवा जास्त प्रकाश, स्क्रीनची जास्त चमक, विश्रांतीचा अभाव यामुळे डोकेदुखी, डोळे दुखणे, धूसर दिसणे अशा तक्रारी वाढतात. तर डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय, त्याची प्रमुख लक्षणे कोणती आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हा एक प्रश्न आपण बघूयात. तर डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे स्क्रीनचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे डोळ्यांमध्ये आणि दृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या तक्रारांचा समूह म्हणजे कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम. याचे प्रमुख लक्षण कोणती, तर प्रमुख लक्षणांमध्ये डोळे कोरडे पडणे, डोळ्यावर जळजळ किंवा पाणी येणे, धूसर दिसणे, डोकेदुखी, डोळे जड वाटणे, प्रकाशाचा त्रास सहन न होणे, मानदुखी आणि खांदेदुखी असेही प्रमुख लक्षणे असतात. तर याच्या बचावापासून बचाव कसा करावा, तर दर 30 ते 40 मिनिटांनी थोडासा ब्रेक घ्यावा आणि त्या ब्रेकमध्ये मोबाईल वापरू नये, टी व्ही बघू नये किंवा न्यूजपेपर वाचू नये, निवळ ब्रेक घ्यावा. वारंवार पापण्यांची उघडबंद करत राहणे, स्क्रीन योग्य अंतरावर ठेवणे, आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरणे आणि नियमित नेत्र तपासणी करून घेणे. मी डॉक्टर माने, आमची दुसरी शाखा उमरखेड येथे आहे, माहेश्वरी चौक उमरखेड येथे आहे आणि मी दर शनिवारी उमरखेड येथे व्हिजिट असते. आणि आमची तिसरी शाखा नायगाव येथे आहे, हेडगेवाड चौक मेड्यावर कॉम्प्लेक्स येथे आहे आणि मी तिथे दर महिन्याच्या 1 रविवारी नायगाव बाजार येथे असतो. डोळ्यांची काळजी घ्या, कारण निरोगी दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड, संपर्क 95 27 23 28 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:08 झाले आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 आणि ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दराने व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. परभणी तसंच जालना इथं तिरंगा यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जीसीसी अर्थात जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल आयोजित जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे, 4 लाख उच्च कौशल्यधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्येही जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्रे विकसित करण्याची क्षमता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात केवळ एका शहरात गुंतवणूक करण्याची संधी नसून विविध शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिभा, कौशल्य आणि औद्योगिक क्षमतांचा एकत्रित लाभ घेण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात केवळ एक चांगलं शहर नाही तर शहरांचं, प्रतिभेचं आणि क्षमतांचं संपूर्ण जाळं उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी वापरली गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये वेगळी समाजकार्य विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विना अनुदान तत्वावर सुरू करणं, तसंच कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिर्मिती करण्यास

0: नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्यालय सुरू करणं आणि लातूर जिल्ह्यातल्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भांडवली खर्च तसंच खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातल्या 500 पेक्षा जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. दरम्यान गडचिरोलीतल्या संबंधित शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल मुंबईत याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रवाशांना अत्याधुनिक सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा असंही शिंदे यांनी सांगितलं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक काल संसदेत मंजूर झालं. लोकसभेत संमत झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेने मंजुरी दिली. विविध न्यायाधिकरणांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची पात्रता तसंच नियुक्ती प्रशासन आणि कामकाज याबाबत एकसूत्रता सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाच्या स्थापनेबाबतही या विधेयकात तरतूद आहे. दरम्यान लोकसभेत काल राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरलम करण्यासाठीचं विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यामुळे चालू अधिवेशनात सदनात चर्चेविना मंजूर झालेल्या विधेयकांची संख्या आता 9 झाली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गांवरील अतिक्रमणे हटवणं अनधिकृत पार्किंगला आळा घालणं धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं तसंच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. हरघर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. परभणी इथं काल तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी या फेरीत वाहनं चालवून सहभागी होत देशभक्तीचा संदेश दिला. जालना जिल्ह्यात मंठा इथं काल आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक विद्यार्थी शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांना यावेळी व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तसंच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन राष्ट्रीय छात्रसेना NCCचे छत्रपती संभाजीनगर इथले अधिकारी कॅप्टन गजानन सानप यांनी केलं आहे. ते म्हणाले,
2: माझी सर्वांना अशी विनंती आहे छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरी भारताचा तिरंगा ध्वज हा लावायचा आहे. 15 ऑगस्टला ठिकठिकाणी होणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आपण मोठ्या संख्येने जायचंय. जय हिंद.
0: दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतील

0: 44 उमेदवारांना 3 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. या उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब विहित मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यात हिमायतनगर नगरपरिषदेतल्या 14, किनवट 7, उमरी तसंच धर्माबाद प्रत्येकी 6, कंधार 5, मुखेड 3, भोकर 2 आणि लोहा नगरपरिषदेतल्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. लातूर इथं काल वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुजात आंबेडकर यावेळी उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय वाटचाल तसंच संघटनात्मक विस्तार आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर इथं विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 26 पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत 26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी वापरताना सक्तीनं हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले आहेत. लातूर इथल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा मिळावी यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, 5 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रगत उत्पादन विकासाला चालना देण्याची क्षमता छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं भारतीय उद्योग महासंघ CII पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष मिलन नाग यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या माध्यम संवाद बैठकीत ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरला अधिक मोठी भूमिका बजावण्याची संधी असल्याचं नाग यांनी नमूद केलं. हवामान. राज्यात पुणे तसंच सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या तसंच डाव्या कालव्यातून प्रत्येकी 1300 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या सुमारे 4000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाचा पाणीसाठा 93% स्थिर आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दरानं व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: दृष्टी कमी होणं ही फक्त डोळ्यांची समस्या असतेच असं नाही. 40 वर्षीय रमेशच्या आयुष्यात याच गोष्टीने मोठं वळण आणलं. गेल्या काही महिन्यांपासून रमेशची दृष्टी कमी होत होती. सुरुवातीला धूसर दिसू लागलं आणि काही दिवसातच त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसणं पूर्णपणे बंद झालं. घरच्यांनी त्याला डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रॉब्लेम डोळ्यांचा नव्हता, तर डोळ्यांच्या मागील मुख्य नसांमध्ये होता. पुढील उपचारांसाठी रमेशला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. MRI रिपोर्ट आल्यानंतर परिस्थितीची गंभीरता स्पष्ट झाली. दोन्ही डोळ्यांच्या मुख्य नसांजवळ असलेल्या गाठींचा कॅन्सर झाला होता, त्यामुळेच त्याची दृष्टी पूर्णपणे गेली होती. रमेश आणि त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता, पण त्याच्या कुटुंबाने डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांच्यावर विश्वास ठेवला आणि सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली आणि अवघ्या 4 ते 5 दिवसात रमेशची दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. जो रमेश काही दिवसांपूर्वी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहू शकत नव्हता त्याला पुन्हा स्पष्ट दिसू लागलं. योग्य वेळी झालेलं निदान, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परत आला.
4: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच. डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे, मेंदू

0: व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। श्रोते हो सकाळचे 7:25 होत आहेत। दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक

0: संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मँडेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ऍज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये.

0: 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपी अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत? कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत, पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे, पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं. 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 नव्हती. ती योजना आताच्या 2026 आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे. त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे. आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत, गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेला आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
0: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकीत झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकरी

0: शेतकऱ्यांनी आपला आपल्याला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्याहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

भावधारा या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी लिहिलेलं आणि संगीत दिलेलं हे गीत.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके.
1: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
7: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
8: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर. 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
9: डॉक्टर रोहिणी पाटील जनरल सर्जन आणि मूळव्याध लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
10: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
9: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 9404416756.
11: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे. सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
12: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
13: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
12: प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व.

0: निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
3: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: श्रोतेहो, याबरोबरच आजचा भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.

0: मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या ज्ञान अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट्यू बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. सन 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
1: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
2: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान, आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील

0: देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
1: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आजच संपर्क करा 84 84 86 1900 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
0: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ञ वंध्यत्व निवारण तज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या

0: मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल। आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो।
0: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय। याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे, सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता। आणि सोबतच तुम्हाला सांगतो या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि IVF उपचारांवर 25% सूट आहे। तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484861900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-74-12-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोत्यो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा. ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज. कमी खर्चात चांगली सुविधा. मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार. 27 वर्षाचा अनुभव. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा. 8,000+ जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
4: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर. 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
5: क्षितिज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल.
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग. बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर.
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार. वंध्यत्व निवारण. डिलिव्हरीची सुविधा. गर्भ पिशवीचे आजार.
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
8: संपर्क 70 50 10 10 49.
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
9: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि

0: राशिरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
1: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
2: डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
3: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
2: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 9404416756.
4: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
5: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
6: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
0: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
7: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.

अरुण दाते यांच्या स्वरात सुरेश भट यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, जन्म आणि मृत्यू यांच्यामधील प्रवास म्हणजेच हे जीवन. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवातून, सुखदुःखाच्या प्रसंगातून, संघर्षातून स्वतःचा अर्थ शोधत असतो. विज्ञान, तत्वज्ञान, मानवी भावना यानुसार जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत. चला, याच विचारांशी आज आपण इथे थांबूया.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी, मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प

करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनिचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4,00,000 उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967,00,000 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344,00,000 हेक्टर जमिनीवर भात आणि 180,00,000 हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5,00,000 हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरडधान्याखालील 168,00,000 हेक्टर जमीन असून 103,00,000 हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. उसाखाली 58,00,000 हेक्टर तर तागाची लागवड 6,00,000 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस

0: हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांची ही गझल. संगीत दिलं आहे जगजीत सिंग यांनी.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
4: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.

आपलं आयुष्य म्हणजे केवळ जन्म आणि मृत्यू यामधला काळ नाही, तर ती आहे शिकण्याची, अनुभवण्याची आणि प्रत्येक क्षणाला अर्थ देण्याची सुंदर संधी. हे सुखदुःखाचा संगम असलेली प्रवासाची एक छानशी वाट आहे. या वाटेवर विविध पैलू आहेत. त्या प्रत्येकाला आपल्याला निभवण्याचं आणि त्यातून कधी संघर्षातून तर कधी अनुभवातून शिकण्याची संधी घेत पुढे सरकायचं आहे. ऐकूया अशोक खोसला यांच्या स्वरात जफर गोरखपुरी यांची ही गझल. संगीत दिलं आहे अशोक खोसला यांनीच.

श्रुते हो, आयुष्य हा एक प्रवास, जन्मापासून सुरू होतो आणि पुढे सतत जाणाऱ्या वाटा, सुखदुःखाचा खेळ, कधी हसू तर कधी अश्रू, यातून माणूस परिपक्व होत जातो. शिकणे, वाढणे, अनुभव घेणे आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला सुधारण्याची संधी देणे म्हणजेच आयुष्य आहे. या आयुष्यात अनेक जण आपल्यासोबत येतात, काही जण अर्ध्यात सोडून जातात, काही जण जन्मभर सोबत राहतात तर काही वेळेस जन्मभराच्या आठवणी सोबत ठेवून जातात. काही गोष्टी अगदी आपल्यासोबत असताना किंवा आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्यामधला आपल्याला जो अनुभव आहे तो आणखीनच अंगावर शहारे आणून जातो. ऐकूया पंकज उदास यांच्या स्वरात निदा फाजली यांची ही गझल. संगीत दिलं आहे पंकज उदास यांनीच.

आपल्याला स्वतःला संधी देत आयुष्याचा आनंद घेऊया. या विचारासोबतच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

चला तर श्रोते हो, आजपासून काही नवीन गोष्टी शिकूया, अनुभवूया, प्रत्येक क्षणाला एक सुंदर अर्थ देऊया, आपल्या आयुष्याला एक सुंदर सुखदुःखाचा संगम असलेली एक छानशी झालर लावूया.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. श्रोतेहो, जीवन आणि प्रेम हे मानवी अस्तित्वाचे दोन अत्यंत सुंदर असे पैलू आहेत. प्रेम ही अशी भावना आहे जी संकटाने भरलेल्या जीवनाला अर्थ, ऊर्जा, गोडवा देते. प्रेमाशिवाय जीवन हे कोरडे आणि निरसच वाटते, तर प्रेमामुळे प्रत्येक क्षण हा आनंदाने फुलून निघतो. जीवनात प्रेमाचे महत्व मानसिक शांतता आणि प्रेमामुळे मनाला आधार आणि सुरक्षाही मिळते. अशाच काही गीतांचा खजिना आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ऐकूया चिनू या चित्रपटातील गीत. स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात, अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं, मिलिंद गांधी यांचं हे गीत.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

शतेव, जीवन आणि प्रेम जसे दोन पैलू आहेत, या प्रेमामुळेच एकमेकांविषयी जीवनाविषयी आपुलकीची ओढ निर्माण होते, जिव्हाळा काळजी स्नेह निर्माण होतो. यासोबतच जीवनावरती स्वतःवरती आत्मविश्वास निर्माण होतो. स्वतःवर आणि इतरांवर प्रेम केल्याने जगण्याची नवी उमेद मिळते. प्रेमाचे विविध पैलू पाहिले तर अगदी वेगवेगळ्या आपल्याला गोष्टी त्यात दिसत राहतात. स्वतःवर केले जाणारे प्रेम म्हणजेच सेल्फ लव्ह ही स्वतःची काळजी घेणे आणि आपलं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपणे यासाठी नक्कीच कामी येतं बरं का. चला ऐकूया मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातील गीत ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात, अविनाश विश्वजीत यांनी संगीत दिलेलं विश्वजीत जोशी यांचं हे गीत.

श्रोते हो, आपण नेहमी ऐकतो आपल्याला जीवन एकदाच मिळतं. माणसाला हृदय ही एकच असतो. एकदाच माणूस कोणावर तरी अगदी मनापासून प्रेम करतं आणि जन्मभर त्याला जपतं. एकच व्यक्ती आपल्या मनात नेहमीसाठी घर करून राहते. असं खूप सुंदर आणि प्रेमाने भरलेले हे वाक्य आपल्या मनात खरंच खूप छान घर करून जातं. जेव्हा मनात खरी निष्ठा आणि गाढ प्रेम असते तेव्हा हे शब्द आणि भावना अचूकपणे मांडल्या जातात. एक निष्ठता आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणे, समर्पणाची भावना असणे, हृदय आणि आयुष्य त्या एकाच व्यक्तीला नेहमीसाठी समर्पित करणे म्हणजेच प्रेम. आणि अशा ह्याच्यातच अगदी एखाद्या व्यक्तीला अशा वेळेस वेड लागणार नाही तर काही. ऐकूया याच आशयाचं टाइमपास या चित्रपटातील गीत स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात. चिनार महेश यांनी संगीत दिलं आहे तर गीत आहे गुरु ठाकूर यांचं.

माणसं आयुष्यात एक विशेष स्थान असते, ती व्यक्ती असते जी आपल्याला सर्वात महत्वाची असते. त्यामुळेच का असे ना, आपल्याला निसर्गाविषयी सृष्टीविषयी एक वेगळी ओढ असते. आणि म्हटलेलं पण आहे ना, क्षितिज म्हणजे काय असतं बरं? क्षितिजावरती भेटूया किंवा क्षितिजावरती जिथे आकाशाला धरणी मिळते ते क्षितिज. कधी कधी हे खरं नसतं सुद्धा, पण तरीही तो भास असतो, तो माणसाला तिथपर्यंत ओढून नेतो. माणसालाच काय, निसर्गालाही तिथपर्यंत ओढून नेतो. असं हे प्रेम. माणसाच्या आयुष्यात प्रेम हे अगदी जीवनातही एक छान क्षण आपल्याला जगायला प्रोत्साहन देऊन जातो. जीवनावरतीच गीत ऐकूया. पोस्टर बॉईज या चित्रपटातील नंदेश उमप आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अंबरी देशपांडे यांचं हे गीत आहे. संगीत दिलं आहे लेस्ली लुईस यांनी.

संपदा हिरे हिच्या स्वरात अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता प्रतिबिंब. श्रोतेहो, माणसाच्या जन्माचा प्रवास सतत पुढे जात राहतो. सुख दुःख हसू आसू हे सर्व घेऊन, पण त्यातही जेव्हा माणसाच्या आयुष्यातलं हे प्रेमाची जी भावना आहे ती सर्व जीवनाला ऊर्जा आणि गोडवा देऊन जाते. आणि अगदी एकमेकापासून दूर असताना सुद्धा परत जगण्याचा आणि जीवन पुढे नेण्याची बळ देत राहते. ऐकूया सुंदर माझं घर या चित्रपटात मनीषा जोशी आणि कल्याणी साळुंके यांच्या स्वरात मधुराणी गोखले यांनी संगीत दिलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

प्रत्येक क्षणाला अर्थ देणारी सुंदर संधी म्हणजे जीवन. आणि या जीवनाला नियमितपणे सुखदुःखाचा संगम असलेली प्रेमासहित असणारी ही प्रवासाची वाट. आयुष्याचे विविध पैलू घेऊन जी आपल्याला जगायला शिकवते ती ही प्रेमाची वाट. श्रोते हो, या विचारासोबतच इथे समाप्त करूया आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आशा बगे, अभिवाचक जयश्री पुराणिक. आज याचा 58वा भाग आपण ऐकणार आहोत.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: एका शनिवारी अंशुमनला घेऊन ती अशीच पॉंडेचेरीला गेली होती. रात्री शंतनू सर्वांना हॉटेलमध्ये घेऊन गेला. अगदी खुशीत होता. हॉटेल समुद्राशी होतं. जहाजाच्या डेकसारखा सजवलेला एक हॉल, वर खुलं आभाळ. टेबल मिळायला आधी वेळ लागला. अंशुमन कंटाळला. शेवटी टेबल मिळालं समुद्राजवळ. समुद्र इतक्या वेगानं उसळत होता की त्याचे तुषार अंगावर उडून थंडीच वाजायला लागली. अंशुमन दूरवर दिसणारी जहाजं मोजत होता आणि ती समुद्रात उतरलेले शहराचे दिवे पाहत होती. मेनू कार्ड आलं. शंतनू उत्साहानं काही सांगत होता तो तिनं कार्ड स्वतःकडे मागितलं. अंशुमन आपण हे मागवायचं म्हणताना मग शंतनूकडे लक्ष गेलं. त्यानं थंडपणे मेनू कार्ड तिच्याकडे सरकवलं. शंतनू मग जास्त काही बोललाही नाही. इथं हॉटेलमध्ये येताना म्हणाला होता आज तुम्ही माझे गेस्ट आहात. रात्री अंशुमन खूप तापला. मद्रासला येऊनही ताप उतरायला 4-5 दिवस लागलेच. त्यानंतर मग ती पॉंडेचेरीला गेलीच नाही. शंतनूही कधी म्हणाला नाही येण्याबद्दल. अंशुमन वाळूत किल्ला करत होता, उंच, समुद्राला सम्मुख. आत जायला हात घालून खोल रस्ता केला पण आरपार केला नाही. हात पुढे सरकलाच नाही. मग परकोट केला, बुरुज केले. अंशुमन खेळात रंगला. अरे किल्ल्यात शिरण्याचाच रस्ता केलास, बाहेर पडण्याचाही कर ना, ती म्हणाली. हात लागला की मोडतोच, अंशुमननं सांगितलं. मी देते करून, ती म्हणाली. नको, तू नको, मलाच करायचं आहे, तो म्हणाला. त्याचा किल्ला झाला. शंख, शिंपले, छोटे गोटे वापरून त्यानं किल्ल्यातली माणसं केली. तो रंगत चालला. मैथिली समुद्राकडे पाहत होती. समुद्र किनाऱ्यावरची छोटी बालकथा तिला लिहायची आहे. त्या कथेत एक लहान मुलगी आहे आणि एक मोठा माणूस आहे. ओल्या वाळूवरून चालणारा त्याचा घोडा ती पाहते आपल्या झोपडीतून. या दोघांव्यतिरिक्तही त्या कथेत बरंच काही हवं आहे पण ते तिला सापडलेलं नाही. मनातली कथा तिनं आता अंशुमनला सांगितली. ती आजकाल त्याला सांगते. तो डोळे मोठे करून ऐकतो. मग ती ते लिहून काढते. पुष्कळ दिवसात नवं सुचलंही नाही आणि सुचलं ते सापडत नाही. अंधार पडायला लागला. लाटा जरा समोर यायला लागल्या. एक मोठी लाट आली आणि तिनं अंशुमनच्या किल्ल्याचा तट पाडला. दुसरी एक मोठी लाट आली आणि तिनं तो किल्ला पार भुईसपाटच केला. त्या वाळूच्या ढिगाऱ्यात शंख शिंपले सगळं दबून गेलं. वाळूचा खेळ वाळूतच विरला, मोडून पडला. अंशुमन हसायला लागला. बाहेर पडायचा रस्ता केला असतास तर तुझे शंख शिंपले दगडगोटे वाचले असते ना, मैथिली गमतीनं म्हणाली. आयडिया अम्मा. रस्ते दोनच हवेत, एक आत जाण्याचा एक बाहेर पडण्याचा. अंशुमन ती थांबली. किती दिवसांची घुसमटत असलेली ती अर्धवट गोष्ट तिनं अंशुमनला सांगितली. तोही रंगला. एकदमच अंधार झाला तसा अंशुमन उठला. अम्मा डॅडी घरी एकटे आहेत, उशीर झाला, चल ना. तो आता वाळूतून धावायलाच लागला. त्याला गाठणं तिला मुश्किल झालं. रात्री बराच वेळ मैथिली लिहित बसली होती. शेवटली ओळ लिहिली तेव्हा बोट मोडून आली होती. सिगारेटचा वास आला. शंतनू

आसक्तीनं पाहिलं. यावेळी सिगारेटचं प्रमाण वाढलं आहे घरी राहून. तिच्या टेबल लॅम्पचा उजेड त्याच्या डोळ्यांवर येत होता. तिनं लाईट बंद केला. झोप येत नाही? दिव्यामुळं का? नाही, तशीच. काय लिहित होतीस? गोष्ट? तिच्या लिहिण्याविषयी तो प्रथमच काहीतरी विचारत होता. छे, पुष्कळ दिवसांची अर्धवट पडली होती, ती आज अचानक सुचली, मग पूर्णच केली. मी असा रिकामा, दिवसभर घरी आहे, आणि तुझी क्रिएटिव्ह अर्ज? गुड. इतके दिवस सुचत नव्हतं, ते आता सुचलं? त्याच्या शब्दात विखार भरला होता. ती हतबुद्धच झाली. शंतनू, तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चला झोपायला, ती म्हणाली. तू जा, तो तुटकपणे म्हणाला. मला झोप येणार नाहीच.

पद्मनाभांच्या बायकोचं पौर्णिमेचं कसलं तरी व्रत होतं. संध्याकाळी पूजा आणि नंतर जेवण असा छोटासाच बेत होता. मैथिली शंतनू दोघांनाही बोलावलं होतं. घरी राहून कंटाळा आला म्हणून की काय, पण शंतनू यायला हो म्हणाला. पद्मनाभांनं स्वतः स्वयंपाक केला होता. डाव्या अंगानं हळूहळू पूजेची तयारी त्याच्या बायकोनं केली. चालणं अजूनही त्यांना कष्टाचंच होतं. डाव्या बाजूला झुकून त्या हळूहळू चालायच्या. पायऱ्या काय, साधीशी पायरीही त्यांना चढता येत नव्हती. आज वाटलं की बोलताना शब्दांवर जोर देऊनच त्यांना बोलता येत होतं. पण त्या मैथिलीच्या नव्या पुस्तकाबद्दल बोलल्या. तिनं तामिळमध्ये अनुवादित केलेली पुस्तकं ओरिजिनली तामिळीच वाटतात असं त्या म्हणाल्या. तामिळच माझी मातृभाषा आहे, ती म्हणाली. पद्मनाभन, कावेरी, गणेश सगळेच चकित झाले. पॉंडिचेरीपासून 2.5 तासांच्या कारच्या अंतरावर एक छोटंसं समुद्रकिनाऱ्याचं गाव आहे कडलूर, तिथं मी वाढले. मग नंतरचं बोलणं बरेचसं तिच्याचबद्दल सुरू राहिलं, तिच्या लेखनाबद्दलचं. स्वतःबद्दलचंच सगळं बोलणं सुरू आहे याचा मग मैथिलीला फार संकोच वाटला. शंतनू एक कोपरा पकडून बसला होता ऐकत, एकटा. हे लक्षात येऊन मैथिली उठून त्याच्याजवळ येऊन बसली. बोर झालं का, तिनं हळूच विचारलं. किती वेळ आहे अजून, त्यानं कंटाळून विचारलं. पद्मनाभन जेवण गरम करत होते, कावेरी प्लेट्स मांडत होती. मैथिलीही उठली. 2 दिवसांनी शंतनू म्हणाला, मी नसतो आलो पद्मनाभनकडं तरी चाललं असतं. का? ती सगळी फार साधी माणसं आहेत म्हणूनच तर मी आग्रह केला. विषय सगळा तुझाच तर सुरू होता. मी तुझं काही वाचलंही नव्हतं, मला काही बोलताही आलं नाही. काही होत नाही, आपले आपले वेगळे विषय असू शकतात. तुझं बाहेर एवढं नाव आहे हेही मला माहीत नव्हतं. कसलं नाव? काही नाही शंतनू, वाचतात ते 2 दिवस उल्लेख करतात, बाकी कुणाला काही माहीत नसतं. या सगळ्यातून काय शिल्लक राहील ते आपलं असतं. पण मी न वाचणारा याच कॅटेगरीतला ना? नाही, तुम्ही माझ्या घरचे, घरातले. माझं लिहिणं मी महत्वाचं मानत नाही, ते माझ्या स्वतःकरताच आहे. आणि ही पुष्कळ गोष्टी आहेत त्या तुझ्या स्वतःकरताच आहेत. शंतनू, 5 महिने मी घरी बसून आहे, पण उद्या तुम्हाला जॉब मिळू शकतो ही पण एक शक्यता आहेच ना? माझ्या बाबतीत ती नाही, शंतनू म्हणाला. ती सर्वांकरताच असते, या एका शक्यतेवरच्या भरोशावरच तर आपण असतो. आपण नाही, तुम्ही लोक, तू, तूच असते, आणि तुला ते सगळं सहज मिळतं. कुठूनही तो असा इथंच येऊन पोचत होता, सहज. तिला काय सहज मिळत गेलंय? कुठल्या यशाच्या गोष्टी शंतनू करतोय? तिच्या डोळ्यात किंचित पाणीच आलं. ते शंतनूला दिसू नये म्हणून तिनं मान फिरवली, पण तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिला कढ आवरेनात. जिथं आपलं हे रडणं पोहोचू शकत नाही अशा माणसाच्या पुढ्यात आपण रडतोय हे लक्षात आलं तरीही तिला थांबता आलं नाही. शंतनूही गोंधळून गेला. मैथिलीला असं रडताना त्यानं

0: ते पाहिलंच नव्हतं. मुलगी गेली होती तेव्हा, पण ते दुःख कदाचित दोघांचं होतं. आता तो गोंधळून खांदे पाडून तिच्याकडे पाहत होता. साधं रडू नको हे सुद्धा त्याला तिला म्हणता येत नव्हतं. साधा तसा स्पर्शही करता येत नव्हता. मैथिली हळूहळू भानावर आली आणि तिला समोरचा शंतनू दिसला. सदैव कशाला तरी भ्यालेला, गोंधळलेला. नोकरी तर त्याची आज गेली होती, घरी तर तो आता बसला होता, पण भ्यालेला तर तो आधीचाच होता. निर्भय तो नव्हताच कधी, आणि ती निर्भय होत गेलेली. समुद्राच्या वाळूत अंधार होऊनही करुपंच्या होडीची ओळखीची खूण डोळे ताणून बघताना ती अधिक निर्भय होत गेली. भीती बाहेर नसतेच, ती आपल्यातच असते. एकटा शंतनूही होत गेला, एकटी तीही होती आहे, पण तिचीच तिला सोबत झाली. शंतनूला ते जमलं नाही, जमू शकणारही नव्हतंच. केवढा टोकाचा विरोध! या स्वतःलाच भ्यालेल्या माणसाचं कसलं दुःख, आणि अपेक्षाही कुठली? तिचा आवेग ओहोटीचं पाणी मागं हटावं तसा मागं झाला.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

आशा बघे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचक स्वर होता जयश्री पुराणिक यांचा. आज याचा 58वा भाग आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विटू माऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
3: फोन फरमाईश.

0: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता बावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो। खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे। तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती। रसिक श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात सुशील हरणे यांचं काव्यवाचन।
1: श्रोते हो, मानवी जीवन हे अतिशय अल्प काळाचे असून ते सुंदर बनविण्यासाठी भौतिक सुखापेक्षा मानवी नात्यांना आणि मूल्यांना सर्वाधिक महत्व असते। बाह्य सौंदर्य, रूप, रंग आणि संपत्ती ही सर्व क्षणात बदलणारी किंवा नष्ट होणारी साधने आहेत, परंतु माणसाचे खरे भांडवल हे त्याचे गुण, त्याचा गोड स्वभाव आणि त्याची अस्सल मने असतात। समाजात वावरत असताना केवळ देखावा किंवा खोट्या सौंदर्यावर भाळण्यापेक्षा माणसाने स्वभावातील खरेपणा आणि आत्मीयता ओळखणे गरजेचे ठरते। जेव्हा आपण पैशापेक्षा चांगल्या माणसाची जोडणी करतो तेव्हा ती नाती आयुष्यभर आपल्याला सोबत राहतात। थोडक्यात सांगायचे तर भौतिक वस्तू किंवा प्रसिद्धी मागे उरतात, परंतु माणसाच्या आठवणी आणि त्याचे उत्तम गुणच माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात। याच उदात्त जीवनमूल्याची आणि स्वभावाची सुंदर महती सांगणारी ही कविता मानवी नात्याचे खरे मर्म अत्यंत प्रभावीपणे मांडते। कवितेचं नाव आहे माणूस कमवावा माणसाने। दोन दिवसाच्या या सुंदर चेहऱ्यापेक्षा नेहमी गुणावर भाळावे माणसाने। दिसणे तर कधीही बदलू शकते म्हणून टिकणाऱ्या स्वभावाला जपावे माणसाने पैशाने विकत घेता येईल श्रीमंती पण चांगल्या माणूस कमवायला शिकावे माणसाने खोट्या सौंदर्याच्या गर्दीत वाहून न जाता अस्सल मनाचे सौंदर्य ओळखावे माणसाने पण चांगला माणूस कमवावे माणसाने। रूप रंग तर एक दिवस कोमेजून जातील त्यातील शब्दांचा गोडवा जपावे माणसाने। नात्याची खरी किंमत कळण्यासाठी कधीतरी समोरच्यांच्या जागी उभं राहून जगावे माणसाने पैशाने तर विकत घेता येतील श्रीमंती पण चांगला माणूस कमवावे माणसाने। काचेसारखे चमकणारे रूप कधीही फसू शकते म्हणून हिऱ्यासारखा स्वभाव शोधावे माणसाने। आयुष्यात फक्त सौंदर्यावर भाळण्यापेक्षा शेवटी माणसाच्या स्वभावावर भाळावे माणसाने। दोन दिवसाच्या या सुंदर चेहऱ्यापेक्षा नेहमी गुणावर भाळावे माणसाने। दिसणं तर काय कधीही बदलू शकते म्हणून टिकणारा स्वभाव जपावे माणसाने, कारण शेवटी पैसा रूप प्रसिद्धी मागे राहतात। आठवणीत मात्र कायम माणूसच राहतो म्हणून माणूस कमवावा माणसाने। मानवी नात्यामध्ये सर्वात पवित्र

निस्वार्थ आणि सुंदर नाते म्हणजे पालक आणि मुलामधील नाते होय. लहान मुलाचं बोट धरून त्यांना चालण्याचे बळ, जगण्याचा पहिला पाठ शिकवणारे आई वडील कधी मुलांना मोठे होऊन आकाशात झेप घेतात हे त्यांना कळतच नाही. पालकत्व म्हणजे केवळ मुलावर नियंत्रण ठेवणे नव्हे तर त्यांना हवी ती मोकळी देऊन त्यांच्या स्वप्नांना पंख देणे होय. मुलांचे केवळ मार्गदर्शक न बनता त्यांचे खरे मित्र बनून त्यांच्या विश्वासनाशी जगणे आणि त्यांच्यासोबत हसणे खेळणे म्हणजेच पालकत्वाची खरी गोडी आहे. मुलांच्या चुकांवर त्यांना मायेची प्रीत देणारी आणि त्यांच्यासोबत राहून स्वतःही नव्याने जगायला शिकणारी पालकत्वाची ही सुंदर भावना या कवितेतून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. तर पुढील कवितेचं नाव आहे बोट धरून चालताना. बोट धरून चालताना शिकली पावले, बोट धरून चालताना शिकली पावले, न कळत कधी उभी आकाशी पाखरे, न कळत कधी उभी आकाशी पाखरे. मायेची ही सावली देते त्यांना बळ, पालकत्वाचे तर हेच खरे गोड फळ, पालकत्वाचे तर हेच तर खरे गोड फळ. नको लादू विचार पंख त्यांना देऊया, नको लादू विचार पंख त्यांना देऊया, स्वप्नाचे नवे जग सोबत शोधूया. नवे फक्त मार्गदर्शक बनूया त्यांचे मित्र, उमलेल्या नात्यांचे एक सुंदर चित्र. बोट धरून चालताना शिकलेली पावले, नकळत कधी उभी आकाशी पाखरे. मायेची ही सावली देते त्यांना बळ, पालकत्व हेच तर खरे गोड फळ. हसता हसता त्यांना शिकवूया जगण्याची रीत, हसता हसता त्यांना शिकवूया जगण्याची रीत. जर चुकले कधी देऊया मायेची प्रीत, मुलांच्या विश्वानी शिकूया नव्याने जगायला. पालकत्व समृद्ध होते त्यांच्या सोबत हसायला, पालकत्व समृद्ध होते त्यांच्या सोबत हसायला. श्रोते हो, देशभक्ती, त्याग आणि शौर्याची गाथा सांगणारी ही कविता आपल्याला मातृभूमीप्रती असणारा अफाट आदर आणि अभिमान अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. मातृभूमीला परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक थोर वीर नेत्यांनी आणि सुपुत्रांनी आपले प्राण हसत वदनांनी अर्पण केले. देशासाठी बलिदान देताना आपल्या माताच्या ममतेची पाश किंवा संसाराचा मोह त्यांनी कधीही बाळगला नाही. उलट हसतमुखाने तुरुंगवास आणि फाशीचा दोर स्वीकारला. मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास हा नेहमी अंगावर शहारे आणणारा राहिला आहे. आपल्या पवित्र मातृभूमीच्या इतिहासात इतिहासाची पाने साक्षी आहेत की या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांचे बलिदान कधीही विसरता येणारे नाही. राष्ट्रप्रेमाची आणि स्वाभिमानाची ही भावना या कवितेतून अगदी निकोपपणे आणि ओघवत्या शब्दात मांडली आहे. पुढील कवितेचं नाव आहे मातृभूमीवरील एक अतिशय सुंदर आणि देशभक्तीपर कविता. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे, आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. मातृभूमीला स्वतंत्र करण्यास, मातृभूमीला स्वतंत्र करण्यास लढले वीर नेते मोठे मोठे. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. या मातृभूमीसाठी सांडले रक्त अफाट रक्तवीरांचे, या मातृभूमीसाठी सांडले अफाट रक्तवीरांचे. बलिदान झाले कित्येक मायेच्या एकुलत्या एकलेकांचे, बलिदान झाले कित्येक मायेच्या एकुलत्या एकलेकांचे. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. मायभूमीसाठी जन्म देणाऱ्या, मायभूमीसाठी जन्म देणाऱ्या मायेचे पाश त्यांना कधी आडवे आले नाही. तुरुंगवास फाशी त्यांना कधी नवल वाटले नाही. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. वाघाच्या जबड्यात घालू निहात, वाघाच्या जबड्यात घालू निहात मोजती दात. ही जात मराठ्यांची पहा चाळूनी पाने. आमच्या मातृभूमीचे च्या पवित्र इतिहासाचे पहा चाळून पाने. आमच्या मातृभूमीच्या पवित्र इतिहासाची, पवित्र इतिहासाची. श्रोते हो, भारतीय समाजव्यवस्थेत हुंड्यासारखी हुंडा अनिष्ट प्रथा आजही गंभीर समस्येच्या रूपात टिकून आहे, जी आपल्या भारतभूमीवर एक दुःखद कलंक ठरणारी आहे. लग्नासारखे पवित्र बंधन जेव्हा लोभापोटी पैशाच्या किंवा हुंड्याच्या मानदंडावर मोजले जाऊ लागते तेव्हा ते माणुसकीला काळीमा फासणारे ठरते. समाजात आजही मुली

तिच्या जन्मावर चिंता व्यक्त केली जाते आणि पालकांना तिच्या लग्नातील हुंड्याची सतत भीती सतावते. त्याच हुंड्याच्या लोभापायी कित्येक मुलीचे संसार उद्ध्वस्त होताना हिंसा भडकते आणि अनेक निष्पाप स्वप्ने जळून खाक होतात. केवळ हुंड्याच्या भीतीपोटी मुलीच्या शिक्षणात निर्माण होणारा दुरावा आणि स्त्री जीवनाचे हे वास्तव व संघर्ष अत्यंत संवेदनशीलपणे या कवीतून मांडले आहे. तरी पुढील कवितेचं नाव आहे हुंडा. हुंड्याचा हा खोल कलंक, हुंड्याचा हा खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग, भारत मातीवर एक दुःखद रंग. लग्नाचे शुभ बंधन, लग्नाचे शुभ बंधन का बनले आहेत लोभाचे एक अंग, का बनले आहेत लोभाचे एक अंग. हुंड्याचा हा एक

0: का बनले आहेत लोभाचे एक अंग, हुंड्याचा हा एक खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग। मुलीचा जन्म, मुलीचा जन्म का होते हो बार, मुलीचा जन्म का होतो हो भार, का आई वडील करतात विचार, हुंड्याची चिंता सतावते, मुलीचा जन्म का हो भार, आई वडील विचार करता, करतात विचार, हुंड्याची चिंता सतावते, कसे होईल लग्न हाच एक नकार, हुंड्याचा हा खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग। हिंसेची ही आग भडके, हिंसेची ही आग भडके, हुंड्याच्या नावावर मन धडधड, हिंसेची ही आग भडके, हुंड्याच्या नावावर मन धडधडे, जाळले कुटले कितीही स्वप्न, जाळले कुटले कितीही स्वप्न, का बनतात आपलेच परके, का बनतात आपलेच परके, हुंड्याचा हा खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग। शिक्षणापासून, शिक्षणापासून का हा दुरावा, शिक्षणापासून का हा दुरावा, मुलीची का हो ही शोकांतिका, मुलीची का हो ही शोकांतिका, हुंड्याच्या भीतीमुळे थांबतात शिक्षण, स्त्री जीवन कसे हे युद्ध, स्त्री जीवनाचे कसे हे युद्ध, मुलीची का हो ही शोकांतिका, हुंड्याच्या भीतीमुळे थांबतात शिक्षण, स्त्री जीवनाचे हे कसे युद्ध, हे कसे युद्ध। धन्यवाद।
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये सुशील हरणे यांचं काव्यवाचन ऐकलं। श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या। खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं। म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं। याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते। कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे। भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार।
2: लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर।
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला। मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं।
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर। आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा।
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:31 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फाल्गुनी पाठक यांच्या स्वरात ललित सेन यांचं हे अल्बम गीत

0: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रतिमा यांच्या स्वरात संजय जाधव यांनी संगीत दिलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं भावगीत.

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शैला चिखले, वीणा बामणे, श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं काशीनाथ चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांचं हे गीत ऐकलं. संगीत दिलं होतं विजय कठीण यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातील हे हिंदी भक्तिगीत. राजेश रोशन यांनी संगीत दिलं आहे. तर गीत आहे इंदिवर यांचं.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हरिहरन आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची ही गझल. संगीत दिलं आहे राजू सिंग यांनी.

श्रोते हो, या गझल गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आणि दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: साठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमणकोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नूमधून अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अर्चनाताई, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला, तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हा, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष, आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा कधीच आवडलेला विषय नाहीये. आणि जेव्हा मी ऍज अ टीचर रिझाईन केलं त्याच्यानंतर डोक्यात नक्कीच असं होतं की आपण काहीतरी मुलांसाठी करावं, आणि मग तो माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. आधी प्लेग्रुप चालू करू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या, पण मग मी एका ट्रॅव्हल कंपनीला ऍज अ पार्टनर जॉईन झाले. तिथे काही मुलांसाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग कॅम्प्स केले, मुलांना त्या त्या जागेवर घेऊन जाणं, तिकडची माहिती देणं, हँड्स ऑन असा प्रकार होता तो. पण त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पल टूर केली सिनियर सिटीजनसाठी, आणि तेव्हा खरं मला मंदिरांची ओळख झाली. म्हणजे मंदिरं कशी बघावी हे मला आमच्याबरोबर जे एक्सपर्ट होते त्यांच्याकडनं कळलं, आणि मग मी काही गोष्टी वाचायला लागले आणि मग त्यातनं खरं ही आवड निर्माण झाली. आणि मग मी इंडोलॉजीचा आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयातनं डिप्लोमा केला 1 वर्षाचा, आणि अशा रीतीनं खरं पुण्याची हळूहळू ओळख मला व्हायला लागली, आणि मग मी 2024 मध्ये माझी स्वतःची कंपनी स्टार्ट केली.
0: अच्छा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना भ्रमंतीसाठी घेऊन जात आहात. आधी मुलांपासून सुरुवात केली भ्रमंती?
1: नाही, मोठ्यांना. खरं तर मोठ्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि मुलांपर्यंत पोचावा अशी माझी खूप इच्छा आहे. आत्ता कुठेतरी काही काही वॉक्सना दोन तीन मुलं अशी यंगस्टर्स म्हणा किंवा लहान मुलं येतात.
0: बरोबर. ताई, मला सांगा, आपण पुण्यात राहतो, रोज रस्त्यांवरून फिरतो, अनेक वास्तू आपण बघत असतो, पण शहर चालत वाचावं लागतं असं म्हणतात, तर पुणे वाचणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
1: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत, पण जसं जसं मी हा कोर्स केला माझ्या हेरिटेज बद्दल माहिती व्हायला लागली, मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते. तांबटाळी जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले मला असं वाटलं अरे किती जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या ठिकाणची जास्ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते.
0: अच्छा, तुम्हाला फिरता फिरता एखादी वास्तू आवडली किंवा एखादं देऊळ आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता?
1: हो, अगदी अगदी.
0: आणि पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की याचा अगदी अभ्यास करायला हवा?
1: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाळी कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही.

वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, अनेक वर्षापासून काही क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच आहेत अशी समाजात एक समजूत रुजलेली होती. वारसा भ्रमंती हे त्यापैकीच एक क्षेत्र. पण काळ बदलत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी

0: म्हणजे तिथं जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती, तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
1: बरोबर. ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देवळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
0: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे म्हणजे लाकडी, अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं, आणि तिकडची जी देवी आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं म्हणजे. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे, तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात, शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
1: अरे वा.
0: हो. आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवता.
1: हो.
0: तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती
1: नाही. शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्यानिमित्ताने तुमच्याकडून मला पण माहिती
0: मिळाली. तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होतेच.
1: कोरीव काम, अगदी 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं
0: आणि बाल्कनी वगैरे. हा, वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात. तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्या किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतो. कारण तिथे काही असे कार्विंग आहेत ते राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाचं.
1: हा,
0: जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
1: त्यांच्या काळातला तो कुठेतरी पगडा असतोच त्या काळातलं. एक जण काहीतरी खून ठेवून जात.
0: अगदी अगदी. तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
1: मग तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो. अर्थात ही तुमची आवडच आहे. त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल, तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची, आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
0: बरोबर. आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे, म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा, तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर, फक्त 5 राम मंदिर, आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला, कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच. त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत. रहाळकर राम मंदिर आहे. 11 मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे, ते वाड्यात आहे. अशी मंदिरं, ती 5 मंदिरं त्या हेरिटेज वॉकमध्ये कव्हर केली जातात. हा, तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातलं सगळ्यात जुनं पेठ, जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ, तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक, तिकडचे जुने वास्तू, म्हणजे जर आपण बघायला गेलं तर कुंभार आई जी आहे ती पुण्यातली सगळ्यात जुनी वास्तू आहे, म्हणजे कसबा पेठ आणि ती कुंभाराळी. तर हे जुनं आणि त्याच्यानंतर तांबटाळी. तर तिथे एक देऊळ आहे जे त्या काळात म्हणजे 17व्या शतकातलं देऊळ आहे. तर अशी ती कसबा पेठेतलं हेरिटेज वॉक असतं. त्याच्यानंतर गणपतीमध्ये गणपती हेरिटेज वॉक असतो. आता गणपती हेरिटेज वॉक म्हणल्यानंतर 5 फक्त मानाचे गणपती नाही, पण त्याच्यामध्ये गणपतीची ओळख हे सगळं त्याच्यामध्ये.
1: मगाशी जे म्हणालात की जो गणपती शमीच्या लाकडापासून होतो, तर तो गणपती मला असं वाटतं ह्याच्यात कव्हर होत असतो दरवेळेला. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्याबरोबर काही तज्ज्ञ पण असतात.
0: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवारवाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळी नावं कशी पडली याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवारवाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची, तर तिथे बटाटे विकले जायचे, म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे, तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का? कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथं जेव्हा जेवायची तर तिच्या पत्रावळी किंवा या गोष्टी तिथे सोडून जायचे, तर ते खरकट पडलेलं असायचं म्हणून तिला खरकट्या मारुती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या 1-2 वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरंच.
1: अच्छा. आणि हे जे वॉक आहे ह्याला किती तास लागतात का? दिवस पूर्ण लागतो सगळं

0: फिरण्यासाठी
1: नाही, हे वॉक आपले 2-2.5 तासामध्ये पूर्ण होत, 2.5 तास मॅक्सिमम.
0: 2-2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
1: हा, तर गोष्टी बेसिकली, ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट्स काय आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात, की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो, ती जास्त इंटरेस्टिंग होते. आणि मग लोक, अरे हो मला माहितीच नव्हती गोष्ट, तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
0: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो, आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभार आळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं. त्यामुळे तर त्यांची ती संस्कृती, त्यांचं बनवणं, ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉक मध्ये?
1: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते, पण म्हणजे पुण्यात तर आहेच, पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्स्टाईल म्हणलात म्हणून, म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी, म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
0: अच्छा.
1: हा, पुण्यात सगळ्यात जुना अमृततुल्य चहा, तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूड वॉक मध्ये मी सुरुवात त्या फूड वॉक तिथून करते. आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे, तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला, म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूड वॉक्स पण चालू केलेत. आणि टेक्स्टाईल्स आता मी करते, म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले, तर तिकडे वीव्स कसे, पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून, तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करते.
0: बरोबर.
1: की 2-2 दिवसाच्या ट्रिप्स
0: तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणी, तर त्याचंही तुम्ही या वॉक मध्ये त्याचं लोकांना माहिती देणार आहात.
1: आणि थेऊरला जसं मी म्हणलं की थेऊरचा गणपती आहे, पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण, पुणेरी साडी त्या बनतात साड्या, तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्सवरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत, पण त्या मशीन्सवर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिपमध्ये ऍड करणं हे मी बघत असते की आपल्याला.
0: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितले की साडी भ्रमंती केली होती तुम्ही, हेरिटेज वॉक केलं होतं, त्याबद्दल सांगा ना.
1: हा, तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये, आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात. त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात, बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आलाय, खूप रन्स पण होतात बायका साड्यांमध्ये, जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही, म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला, की बायकांनी यावं छान साडी मध्ये आणि त्या वस्तूशी त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला, म्हणजे गप्पाही होतात, एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला, आता माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत. मी सदाशिव पेठेत केलेला आहे, मंडई तुळशी बघायचं केलंय, पाताळेश्वर केलेला आहे, जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं, आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा आणि कॉम्बिनेशन झालं, आपला कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्या, त्यामुळे ते मला एक वेगळं.
0: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात, ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. तर ही वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच करत आहात असं मी म्हणू शकते. आणि फूड वॉक पण घेतात त्यावेळेला. तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं?
1: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं, त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे, पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
0: मालमत्ता असते त्यांना
1: किंवा एखाद तर मला असं अनुभव आला की मी एका वाड्यात गेले होते, खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा, तर एक बाई होत्या तिकडे, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला

0: असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून.
1: हा
0: म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही, कारण हल्ली फोटोग्राफी आणि ह्यामुळे कसं होतं की त्यांची मे बी ती
1: जी सुरक्षित त्यांना भीती वाटत असेल,
0: पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत. ती गोष्ट मी त्या माझ्या वॉकमध्ये नाही इन्क्लूड करू शकत.
1: याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल.
0: आधीच
1: बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना, जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो, किंवा आपण किती वेगळ्या हेतूनी खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं, कुठेतरी थुंकलेलं असतं. अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्याला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली?
0: म्हणजे हा प्रश्न मला वाटतं विचारायलाच हवा होता, कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात, म्हणजे असे कुठल्या कंपनीज मधून आले तर मी त्यांना घेऊन जाते. तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवारवाडा, म्हणजे आतून इतका सुंदर, अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो, पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा. म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवारवाड्याचं, हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे. आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती तीन स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं?
0: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई, म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो, पण
1: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं?
0: मंडईत बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे, पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही. आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो, पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जे कमानी आहेत तिकडे जेव्हा आपण आत जातो, त्याचा पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
1: मी जेव्हा मंडळात गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते, आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत, ते
0: स्टोरेज
1: साठीच केलेलं आहे, ते खूप जुनं असावं बहुतेक,
0: त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात,
1: ते मला अजूनही काही ठिकाणी दिसत.
0: हो हो आहे आहे, या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना, पण ते आहे. अजून एक सांगते, आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो, म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळे जे खेळत असतील तर ते कोरलेले आहेत, म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील. तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहे, तर अशा गोष्टी तिथे. त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत. आपण जर हंपीला गेलो किंवा आपण अजंता एलोरा गेलो तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते, तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहे. म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे म्हणजे ह्याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला. तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधनं करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो, गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो तर ते आहे शिवाजी महाराजांच्या, म्हणजे दगडी बांधकाम आहे आणि बाहेरचं ते पेशव्यांनी कम्प्लीट केलेलं, त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
1: अच्छा अर्चना, तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे, काय वाटतं तुम्हाला?
0: तर आपल्या संस्कृतीशी ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते. नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही, त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या काळी ती लोक कशी राहत असतील आणि

0: आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळे हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणच होईल जास्त.
1: नक्कीच नक्कीच. आणि हा जिवंतचा संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाईज करता त्यावेळेला साधारण कोणत्या एजची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात का?
0: हा, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे ह्यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा ह्यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची, तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुपमधली लोकं. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सला.
1: म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत. मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत?
0: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते, तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे, तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात. हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्स म्हणून इथे कामासाठी म्हणून आणलेलं होतं. त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक हे कळतं. फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले, तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे. कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले, पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं. आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन होतात, तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते, तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो, प्रत्येक गावाचा एक दैवत असतो, तर ते दाखवायला घेऊन जातात. ते जंगलातच होतं आणि हे जे सिद्धी लोक आहेत ते सर्व धर्मीय आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाही, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ती पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं, म्हणजे एक असा सर्कल केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथं मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा, हा बरोबर शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं यांच्याकडनं ऐकायला. आणि जसं म्हणलं की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण स्वतः जितका कचरा करतो, पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस, जवळपासच्याच रिसोर्सेस मधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून. अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळं त्यांनी मला गूळ दिला. तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता, म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही, पण आपण जसं श्रीखंड हा खातो. आणि ते मला व्यवस्थित करतात, ते म्हणले हो. आणि ह्या घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात, म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही. त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं, तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गूळ. ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स, त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बरं,
0: हा त्यांचं ते पानं बिनं लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात.
1: लाकडापासून
0: ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं, तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना, तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बरं,
0: हो. तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले, तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी, म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा, कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो

0: आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खूप छान अर्चनाताई, तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देता आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक मधून आपण घडवता. आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही, तर त्याच्या मागच्या कथा, संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चनाताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना, आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो पण एकपात्री म्हणजे काय माहितीये ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
1: आले आले आले, अर अर अर, किती नरड दाबल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी 1 ते 4 झोपायची वेळ असते, कस कळत नाही लोकांना. आय आय आय, आता उठून जावं लागणार दार उघडाया. कोण आहे?
2: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
1: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
2: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
1: तू ओळखतीस मला?
2: नाही.
1: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एकतर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहेस इकडं? चल निघ.
2: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
1: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठेही आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोपू दे बर मला, जा म्हणलं ना.
2: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आलीये म्युन्सिपाल्टीकडून. हे बघा, हे माझं आयकार, मला तुमची काही माहिती हवी आहे.
1: आजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग, ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? हा ग, मला माहिती हाय तुझ्यासारखे लोक असंच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समद घर लुटून येतात.
2: काहीही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखवलं की मी तुम्हाला.
1: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू नगस, चल निघ म्हणलं ना.
2: अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचाय.
1: म्या नाही देणार बघ. तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही.
2: अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म?
1: ते काय मला माहित. आता
2: का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून?
1: तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय?
2: काय म्हणालात?
1: काय नाही, बघू बघू बघू तुझा फारम आण रे इकड.
2: हे बघा,
1: बघू बघू बघू.
2: हा आजी, ह्या बघा, दिसतोय का? हा दोषांचा आहे, पाठच्या मजल्यावर राहतात ना त्यांचा.
1: बघू बघू. पर काय ग, आमच्या इथं

0: पाच जोशी राहत्यात. एकदा इथं येऊन तुला लगेच कस लक्षात राहिलं ग कि हा पाचव्या मजल्यावरच्या जोशांचाच फार्म हाय ते. नक्कीच तू पाळ ठेवल्यास बघ आमच्यावर.
1: अहो आजी तसं काही नाही, अहो आता त्यांच्याकडूनच आले ना म्हणून लक्षात राहिलंय इतकंच.
0: अस मला फशिवतीस? पाचव्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच सातव्या मजल्यावर कशी काय आलीस ग? सहाव्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या. सहाव्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फार्म कुठे?
1: अहो आजी सहाव्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत, आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा
0: बघ त्या गोल गोट्यानं पण भरलाय फार्म. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना वाली असणार, नाहीतर तो चौथ्याच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही.
1: ये आत ये बस इत. अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म.
0: तू बरी भरशील माझा फार्म? हा माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फार्म भरून देते म्हणे.
1: अहो आजी तुम्हाला त्रास नको म्हणून म्हंटल मी, नको तर राहिलं बरं. तुम्ही घरात किती माणसं ते लिहा.
0: माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया, चार बुक शिकली मी अभी.
1: बर बर लिहा तुम्हीच, कोण कोण राहतो घरात, त्यांची आवली आहे
0: घरात? वय म्हणजे बघा, शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या.
1: काय इतक्या लवकर हाताने घरात?
0: हित नाही ग आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादानी अण्णाचा बा म्हणजे आमचे धनीच की ग. रमी आणि सुमी दादानी अण्णाच्या बायका, शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अण्णाची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करत्यात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची गाय, बकुळी तिचं वासरू आणि हनुम्यान शिरप्या म्हणजे आमची बैल जोडी. आमचा वाडा म्हणजे कसं अगदी भरलं गोकुळ हाय गोकुळ.
1: ओ आजी तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा.
0: अग काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात, बक्कळ शेती वाडी जमीन जुंबलं काय विचारू नगस.
1: नाही विचारत ते तुम्हाला, मला उशीर होतोय हो, सांगता का प्लीज इथे कोण कोण राहतं ते?
0: इथ वय ओकलेले काळे ई पांढरे हिरवे डोळे.
1: अहो
0: शहा पवार पाटील शिंदे आणि जोशी जोशी जोशी जोशी जोशी
1: शी. अहो काय हे अख्ख्या सोसायटीत कोण राहतं ते विचारलंय का या फॉर्म मध्ये?
0: मला काय माहित.
1: अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या, कशाला उगाच पण माहिती सांगून माझा वेळ वाया घालवत आहे.
0: बर बर
1: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या
0: 17.
1: 17 जण राहतात तिथे?
0: अग मगाशी सांगितली ना वसमधी यादी गावाकडं राहणाऱ्या माणसांची, मज बर परत. शंकरराव दादा अण्णा,
1: अहो आजी अहो किती वेळा सांगू तुम्हाला?

0: 你头脑脑袋往三斤上往后面。阿哥पर व काम च्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला। अहो ते मला कसं माहिती, मला इटली जबाबदारी दिली आहे, बाकीचं मला काय माहित नाही। अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं, जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकडं। अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कोणी आहे का दुसरं? काय काय ताप आहे म्हणतीस? हा माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं? मी काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतं हे तुला? नाही बरं जा तुझा फारम, काय करशील? तस बी मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस? म्हणजे तुम्ही काय भूत आहात का? राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम येते मी। अग घाबरू नगस, गंमत केली मी आजारा तुझी, कुठं निघालीस? ये आत ये, पाणी पी थोडं, कलिंबू सरबत करू। खर तर आता माझी चहाचीच येळ झालीय, पर तू ना तू आलीस तर सरबत करते थंडगार बरफ घालून। नको नको, मला फक्त फॉर्म भरून द्या, मी निघते लगे। अशी बरी सोडन म्या तुला, ये आत ये। अग घाबरू नगस, आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ। नाही नको नको, मला जाऊ द्या, राहू दे तो फॉर्म पण तुमच्याकडे राहू दे, येते मी। थांब अगं धमके जरा। आव आव येता का जरा बाहेर, या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय। माझी लाखीची आई ग भूत व्हायची, पर मरण असं काय येते ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार। आजोबा अजून नाही अजून बाहेर येतील येतील, इतकी काय घाई आहे? आहो आजी तुम्हाला नसेल घाई, पण मला जायचंय घरी। आव आव येत आहे ना बाहेर? बघ ना ग, चार महिने झाले हाक मारायले, पर बाहेरच येत नाहीत बघ। चार महिने? आहो आजी काय बोलताय काय तुम्ही? अग खरच चार महिन्यापासून बोलवायले यांना बाहेर या बाहेर या म्हणून, पर येतच नाहीत बघ, काय बी ऐकत नाहीत माझ। पोरांनी आमच्या गावचं सगळे ऐकून खाल्लं आणि आम्हा दोघा म्हातारा म्हातारीला इथं वृद्धाश्रमात आणून टाकलं आणि परत तोंड म्हणून दाखवलं नाही बघ। यांना तिकडं काय ग म्हणा म्हणून तिथून पळून आलो, गाठीशी थोडं लपून आणलेलं पैकन दागिनं होते ते इकून हे घर भाड्याने घेतलं, पण इथं बी त्यांना काय बी करमलं नाही बघ। आणि एक दिस असंच दुपारच्या लाज झोपले, चहा झाल्यावर दहा हाका मारल्या, पर एक नाही आणि दोन नाही, हात बघायला गेले तर समज संपलं होतं ग। काय बोलताय तुम्ही? मला भीती वाटते ना, चलो चलो मी निघते। अग पुढच तरी आई नको नको, मी चालले चल। अग म्या कशी मिळाल्याच तरी आई
1: काय ग, कोण आलंय, कोणाशी बोलतीस?
0: आव मला फसवाय आली होती एक बामटी, कस उस

0: फेकून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर, ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या लोकांची माहिती घेते आणि मग घरात घुसून कशी लुटती लोकांना. ते तवाच ठरवलं होत मी, आज कोणी आलं घरला तर त्यांना कस पळवून लावायचं ते.
1: वो वो लय हुशार झाली ग माझी बाळ. अग येडी का खुळी तू, हा नक्की भामटीच होती का ती. अग आपलं सरकारकडनं तस जनगणनेचं काम चालू आहे, फार महत्वाचं काम आहे बर का ते. जनगणनेसाठी आलेल्या समध्या माणसांना सहकार्य करून समधी माहिती द्या असं आवाहन करते सरकार, आणि तू त्यांच्याकडून आलेला बाईलाच हुसकवून लावलंस होय.
0: अव जनगणनेच काम करायच पाहिजे, म्या कुठे नाही म्हणती. लय महत्वाचं काम आहे ते, मला बी माहित आहे. त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे समधी खरी खरी. खर तर हे जनकल्याणाचंच काम आहे. आपल्या कल्याणासाठी सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी समधी माहिती फार महत्वाची असते, होय ना.
1: आता कस एकदम शानेवारी बराबर बोललीस बघ.
0: अव पर ह्याचाच फायदा घेतात ना ही भामटी लोक, आणि गरीब बिचारे लोकांना फसवत्यात. हे काय बरोबर आहे का सांगा मला.
1: अग पण तू त्याच्या सरकारी अधिकाऱ्यालाच पळवून लावलं, जाऊ बोलवून आण तिला.
0: अव आता इतका वेळ तिच्याशी बोलून दमले बघा. मी
1: म्हंटलच ना मग अशी एकदम हुशार आहे बघ माझी बाय. लावला ना मला कामाला, आणतो बाई आणतो, मी तिला बोलून आणतो. तिला समधी खरी खरी माहिती देऊया बर का. आलोच मी.
2: मैत्रिणींनो, आताच आपण स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं. विषय होता जनगणना. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद.

बरं तर मैत्रिणींनो, या नाट्यपटाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

0: पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे. त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे

संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारव्यांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्याने घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 अधिक खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता. यातल्या सर्वाधिक 12,000 अधिक कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले इथं बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. नांदेड वागळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातल्या 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त

बोल बेबी बोल, बोल बोल बोल, अरे बोल बेबी बोल, बोल बोल बोल, मेरे संग टोल।

हम उड़ जाए पर बोल बोल बेबी बोल बोल बोल बोल मेरे संग डोल।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते धीरज केदारी.
1: युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टेट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. धैर्याने पुढे चला, विजय तुमचाच आहे. तरुणाई म्हणजे स्वप्न पाहण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देण्याचे वय. आजचा युवा बदलत्या जगाचा केवळ साक्षीदार नाही, तर त्या बदलाचा महत्वाचा शिल्पकार आहे. अशा युवा शक्तीला धैर्य, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा जागतिक युवा दिन 2026 विशेष महत्वाचा ठरतो. जागतिक युवा दिनाची सुरुवात संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1985 मध्ये केली. जगभरातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांना आणि स्वप्नांना व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्यामध्ये बंधुभाव, आशा आणि सेवाभाव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. 1986 मध्ये पहिला जागतिक युवा दिन आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा युवा पिढीच्या सहभागाचा जागतिक प्रवास बनला आहे. 2026 41व्या जागतिक युवा दिनाची थीम आहे टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, म्हणजेच धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. ही थीम योहान 16:33 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. या संदेशातून संकटे, भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही धैर्याने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्या राष्ट्रातील युवक. त्यांच्या विचारात ऊर्जा असते, कृतीत जोम असतो आणि स्वप्नात भविष्याची दिशा दडलेली असते. युवक हे समाजातील परिवर्तनाचे वाहक असतात. त्यांच्या हातात राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रगती अवलंबून असते. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, जागतिकीकरण आणि स्पर्धा यांच्या युगात युवकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक आव्हानेही उभी आहेत.

या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक महत्वाचे ठरतात. त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे युवकांना जीवनाचे योग्य ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते. याच संदेशासह प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत या आपल्या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया.

मित्रांनो, युवक दिन हा युवकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय करतो, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान कसे असावे, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल याचा विचार या दिवशी प्रत्येक तरुणाने करणे आवश्यक आहे. हा दिवस युवकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार, कर्तव्य भावना आणि नेतृत्वाची भावना जागृत करतो. या दिवसामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेले संदेश केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांनी समृद्ध होते. त्यांनी युवकांना आत्मविश्वास, चारित्र्य, परिश्रम, शिस्त, धैर्य, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा मार्ग दाखवला. भारत हा जगातील सर्वाधिक युवक संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारताला महासत्ता बनविण्यात तिची महत्वाची भूमिका असू शकते. म्हणूनच युवक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून युवकांच्या क्षमता, कर्तृत्व आणि जबाबदारी यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी देशभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे आणि युवक संघटनांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक सेवा उपक्रम आणि युवक मेळावे आयोजित केले जातात. या उपक्रमांद्वारे युवकांना समाजाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक युवक दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांशी जोडणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक युवक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि आधुनिकतेबरोबर मूल्यांचे जतन करण्यास प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद यांचा सर्वाधिक विश्वास युवकांवर होता. त्यांचे मत होते की राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात असते. युवकांमध्ये अपार ऊर्जा, कल्पकता आणि कार्यक्षमता असते. योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य वाटणारी कामेही शक्य करू शकतात. त्यांनी युवकांना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसलेली व्यक्ती कधीही महान कार्य करू शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती दडलेली आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ यश मिळवण्याचा संदेश नव्हता, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थ सेवा आणि आत्मसंयम यांनाही तितकेच महत्व होते. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगती न करता समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठीही कार्य केले पाहिजे असे ते सांगत असत.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या मते युवकांनी भीती, आळस, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून धैर्य, परिश्रम आणि आत्मविश्वास स्वीकारला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक विचारातून युवकांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी असल्याचे शिकवले. नेत्यामध्ये दूरदृष्टी, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असली पाहिजे. युवकांनी स्वतःमध्ये हे गुण विकसित केले तर ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमधील सहभागामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा. स्वामी विवेकानंदांचा प्रत्येक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी युवकांना निराश न होता सतत प्रयत्न करण्यास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित केले. त्यांच्या मते प्रत्येक युवकामध्ये राष्ट्र बदलण्याची क्षमता आहे. योग्य शिक्षण, चारित्र्य, शिस्त, परिश्रम आणि सेवाभाव यांच्या जोरावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनविणे शक्य आहे. त्यांनी सांगितले की जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा असतो. ध्येय निश्चित करून अखंड प्रयत्न करणारा युवकच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास, परिश्रम, राष्ट्रप्रेम, मानवता, नैतिकता आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार करून वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

एकविसावे शतक हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे युग मानले जाते. या बदलत्या युगात युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची झाली आहे. आजचा युवक केवळ स्वतःच्या करिअरचा विचार करणारा नसून समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीच्या विकासात योगदान देणारा नागरिक बनला पाहिजे. युवक हे राष्ट्राचे वर्तमानही आहेत आणि भविष्यही आहेत. त्यांच्या विचारांवर, कृतीवर आणि निर्णयांवर देशाच्या प्रगतीची दिशा ठरत असते. भारत हा जगातील सर्वात

तरुण देशांपैकी एक आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा वर्ग हा युवकांचा आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारत आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि नैतिक क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनू शकते. परंतु या शक्तीचा योग्य उपयोग झाला नाही तर तीच शक्ती देशासाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे युवकांना योग्य शिक्षण, कौशल्य, नैतिक मूल्य आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले. युवकांना ज्ञान, माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेक तरुण ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, संशोधन करत आहेत, नवीन उद्योग सुरू करत आहेत आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. परंतु डिजिटल युगाचे काही दुष्परिणामही आहेत. सोशल मीडियाचे अतिवापर, मोबाईलचे व्यसन, खोटी माहिती, सायबर गुन्हे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि सामाजिक एकाकीपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक युवक प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगात अधिक वेळ घालवतात. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आत्मसंयम, शिस्त आणि आत्मनियंत्रणाच्या शिकवणीचा अवलंब करून युवकांनी डिजिटल साधनांचा समाजहितासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पदवी पुरेशी नसते. युवकांनी संवाद कौशल्य, नेतृत्व, संगणक ज्ञान, संशोधन, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकता यासारखी कौशल्य विकसित केली पाहिजे. कौशल्य विकासामुळे युवक आत्मनिर्भर बनतात, रोजगाराच्या संधी वाढतात आणि नवीन उद्योग उभारण्याचे धैर्य मिळते. आज भारतात स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे युवकांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. समाजात अजूनही गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, पर्यावरण प्रदूषण, लैंगिक असमानता, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, साक्षरता अभियान, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सामाजिक कार्यातून नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. यामुळे युवक अधिक परिपक्व आणि समाजाभिमुख बनतात.

मित्रांनो, आज आपण पर्यावरण संवर्धन ही जगासमोरील सर्वात मोठी गरज आहे. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या गंभीर होत आहेत. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी युवकांनी पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होय. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. या विविधतेत एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवकांनी जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सहिष्णुता, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून युवक देशात शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करू शकतात. स्वामी विवेकानंदांनीही संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला होता.

मित्रांनो, आज जागतिक युवक दिनाचे महत्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. जागतिक स्पर्धा, बदलती जीवनशैली, तंत्रज्ञान, मानसिक ताण, बेरोजगारी आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार करावा. शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था युवक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरणा देतात. जागतिक युवक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि राष्ट्रसेवेची नवी प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे. युवकांनी वेळेचे महत्व ओळखले पाहिजे, चांगले आरोग्य राखले पाहिजे, सतत नवीन ज्ञान मिळवले पाहिजे आणि स्वतःला नैतिक दृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जागतिक युवक दिन हा भारताच्या युवा शक्तीला जागृत करणारा, प्रेरणा देणारा आणि राष्ट्र निर्माणासाठी सज्ज करणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात युवकांनी उत्कृष्ट कार्य करून देशाला प्रगतीच्या शिखरावर नेले पाहिजे. स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास यांचा समतोल साधणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता ठरतो. जागतिक युवक दिन आपल्याला हेच शिकवतो.

की युवक ही केवळ देशाची आशा नसून देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य मूल्यांनी, योग्य शिक्षणाने आणि योग्य दिशेने प्रेरित झाली तर भारताला विकसित, समृद्ध, सशक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच्या तरुणांसमोर करिअरची स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, बदलते तंत्रज्ञान, मानसिक दबाव, सामाजिक विभाजन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हाने म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे, उलट त्यातून शिकून अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे या वर्षाची थीम तरुणांना सांगते, भीतीवर मात करा, आशा जपा आणि धैर्याने पुढे चला. या संदेशाचा व्यापक अर्थ केवळ धार्मिक विश्वासापुरता मर्यादित नाही. प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनातील अडचणींवर मात करताना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मूल्यांची साथ घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शांतता बंधुभावासाठी योगदान देणे ही देखील युवा शक्तीची जबाबदारी आहे. युवा म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. तंत्रज्ञानाच्या युगात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञान आणि सकारात्मक संवादासाठी वापर करणे ही देखील आजच्या युवकांची जबाबदारी आहे. जागतिक युवा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तरुणांनी स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी आहे. मी काय करू शकतो या प्रश्नापासून परिवर्तनाची सुरुवात होते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, अपयशातून शिकत आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवत तरुणांनी पुढे जाणे गरजेचे आहे. 2027 मध्ये जागतिक युवा दिनाचे आंतरराष्ट्रीय आयोजन दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. त्याची तयारी जगभर सुरू असून टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड हा संदेश या युवा प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या युवा पिढीसमोर संधींचे आकाश खुले आहे. गरज आहे ती फक्त योग्य दिशा, सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याची. कारण संकटे कितीही मोठी असली तरी धैर्यवान मन, आशावादी विचार आणि कृतिशील युवा शक्ती परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जागतिक युवा दिन 2026 संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया. आणि स्वतःसोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते.

0: धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं उद्या लोकसभेत निवेदन. राज्यातल्या सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन. विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना राज्य शासनाची मंजुरी. आणि हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. परदेशी औषधांत सुधारणा एफसीआरए 2026 हे विधेयक लोकसभेनं आज पुढील छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं. या समितीत लोकसभेच्या 21 आणि राज्यसभेच्या 10 सदस्यांचा समावेश असेल. ही समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अहवाल सभागृहात सादर करेल. या विधेयकाचा उद्देश परदेशी योगदान कायदा 2010 आणखीन सुधारणा करणं तर परदेशी योगदानाचा वापर अधिक पारदर्शक आणि जबाबदारीपूर्वक करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राज्यसभेनं आज राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ विधेयक 2026 मंजूर केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकाचा उद्देश राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा 1962 आणखीन सुधारणा करणं हा असून या विधेयकामुळे महामंडळाला औद्योगिक उत्पादनांशी संबंधित कामकाज करण्याची मुभा मिळेल. सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या कोणत्याही संस्थेला महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली असून महामंडळ थेट कोणत्याही सहकारी संस्थेला किंवा सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या घटकाला कर्ज आणि अनुदान देऊ शकते. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या दुपारी 3 लोकसभेत निवेदन करणार आहेत. शहा यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: सभी प्रकार की चर्चा के लिए हम तयार है.
0: संस्थेला महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली असून महामंडळ थेट कोणत्याही सहकारी संस्थेला किंवा सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या घटकाला कर्ज आणि अनुदान देऊ शकते. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या दुपारी 3 लोकसभेत निवेदन करणार आहेत. शहा यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: सभी प्रकार की चर्चा के लिए हम तयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं. देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए.
0: आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे कथित गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा पुनरुच्चार गांधी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. सरकार चर्चेसाठी तयार असताना विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधकांची ही भूमिका लोकशाहीसाठी मारक असल्याचं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
2: सरकार डिस्कशन चाहते है पार्लियामेंट में और ऑपोजिशन भाग रहे हैं, ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट डेमोक्रेसी में ऑपोजिशन पार्टी डिस्कशन के डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे और ऑपोजिशन जवाब सुनने चाहते हैं और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. यासंदर्भात आज झालेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. ही उच्चस्तरीय समिती राज्यात प्रत्येक महसुली विभागात जाऊन शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधेल आणि त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करेल. केंद्र सरकारनं पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात नुकताच केलेला कायदा अधिक कठोर असल्यानं तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या 15 प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील शहरी भागांचा

0: सुनियोजित विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सोयगाव, बीड, लातूर जिल्ह्यातील शिरूर, अनंतपाळ आणि रेणापूर तसंच परभणी जिल्ह्यातील पालम या नगरपंचायतींचा समावेश आहे. विकास आराखडे मंजूर झाल्यामुळे या गावांमध्ये सार्वजनिक सुविधांसाठी जागा आरक्षित करून त्यांचा नियोजित विकास करणं शक्य होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत संस्थेच्या शाळांचं बँड पथक आणि एनसीसी कॅडेट सहभागी झाले. महापौर समीर राजूरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. बीड शहरातून आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजपा युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित तिरंगा रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या स्पर्धेत शालेय तसंच खुल्या गटातील स्पर्धकांनी देशभक्ती, स्वातंत्र्यलढा, भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, स्वातंत्र्य सैनिक, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या. या अभियानाअंतर्गत धाराशिव इथं उद्या 13 ऑगस्टला सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात होईल. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत रॅलीचा समारोप होणार आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाप्रती सन्मान आणि देशभक्तीची भावना व्यक्त करावी तसंच अभियानातल्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हर घर तिरंगा अभियानामध्ये युवकांसह आबालवृद्धांनी सहभाग घेऊन देशभक्ती, देशप्रेमाची भावना तेवत राहण्यासाठी अभियानात सहभागी होण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले व्यावसायिक व्यंकटेश कमळू यांनी केलं आहे.
2: हर घर तिरंगा अभियानात आपल्या घरावर तिरंगा ध्वज आपण लावून या राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या अभियानात आपण सर्व सहभागी होऊया. या देशासाठी ज्या शहीदांनी बलिदान दिलं, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली, त्यांना मानवंदना आपण देऊया. जय हिंद.
0: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण विरोधात छत्रपती संभाजीनगर इथं आज आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आंबेडकरवादी विविध पक्षाचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नशामुक्त भारत, नशामुक्त बीड या अभियानाअंतर्गत बीड जिल्हा पोलिसांच्या वतीनं उद्या 13 तारखेला विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, जनजागृती तथा संवादात्मक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता शहरातील सूर्या लॉन्स इथं हा मेळावा होणार आहे. नशामुक्त भारत, नशामुक्त बीड या संकल्पनेला बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन बीड जिल्हा पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा

अवश्य ऐका युवावाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमूर्ती शिंदे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
8: हर घर सूर्यघर।
9: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबई

0: ची स्थापना, 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवर वरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही तिथं स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5,000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं नेमलेलं बीएलओ अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना एसआयआरचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली. स्थलांतर, अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

पामेला जैन आणि साकार यांच्या आवाजात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणचा म्हणजेच NFHS सहावा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही यामध्ये नमूद केली आहे. 2019 ते 2021 या काळात केलेल्या

0: एफ एच एस च्या 5व्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 मध्ये केलेल्या 6व्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जवळपास 101 विकास निर्देशांकांची महाराष्ट्राची माहिती नोंदवली आहे. याबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ विजय कंदेवाड यांची मुलाखत ऐकणार आहोत.
1: पहिल्या प्रश्नाकडे वळूया. एनएफएचएस 6 नुसार राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 96% गेलं आहे आणि घरी प्रसूती झालेल्या बाळांना सुद्धा 24 तासाच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर यामागे राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये माता बालकांच्या आरोग्यावर भर देण्यात आलेल्या विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचा काही फायदा झाला आहे का आणि तो कसा झाला आहे?
2: त्याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूती त्याची व्याप्ती निश्चितपणे आता वाढलेली आहे. पूर्वीच्या साधारणतः 94.7% होतं, त्यावरून आता ती एनएफएचएस 6 प्रमाणे 96.4 पर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये निश्चितच आपले आरोग्य यंत्रणा असेल त्याचा वाटा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या गाव पातळीवर आशा कार्यकर्ते असतात, आमचे एनएमताई असतात आणि आपले एमपीडब्ल्यू असतात, यांचे जे ग्रहभेटी असतात त्या माध्यमातून वेगळ्या काही माता रजिस्टर्ड असतात त्या त्या भागामध्ये त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांची रेफरल ट्रान्सपोर्ट एक आमच्याकडे विभाग आहे, त्यामध्ये जे आपले 102 क्रमांकाचं वाहन आहे त्याच्यामध्ये 102 जर त्या मातांनी डायल केलं तर त्यांना ती मोफत अँब्युलन्स घरापर्यंत ती सुविधा मिळते आणि त्या माध्यमातून मग हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या मातांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये नियरेस्ट पीएससी असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि गरजेनुसार मग जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे त्यांना नेलं जातं. हा एक पहिला भाग आहे. त्यानंतर निश्चितच आता गुणात्मक सेवा ज्या आहेत आपल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे आमचा, त्यामध्ये मोफत आपण मातांना त्या ठिकाणी डिलिव्हरीची सोय देतो. त्यांना लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत, तपासण्या आहेत, सोनोग्राफी आहे, कोणाला जर ब्लडची गरज असली तर ब्लड, या सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना, ज्यामध्ये ग्रामीण भागातली जर माता असेल तर तिला संस्थेमध्ये प्रसूती केल्यास तिला 700 रुपये त्या ठिकाणी डीबीटी द्वारे तिच्या अकाउंटला दिले जातात. शहरी भागातली माता असेल तर तिला 600 रुपये दिले जातात. आणि शासनाने हे पण विचार केलेला आहे की पर्टिक्युलरली जे काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी अजूनही काही प्रमाणात थोड्या घरी प्रसूती होतात आदिवासी भागामध्ये, तर त्या मातांना देखील 500 रुपये त्या जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये लाभ दिला जातो. या सगळ्या स्कीमचा हा फायदा आहे एकत्रित. आणि आपले जवळपास 550 आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर आपले 2000 पीएससी आहेत आणि काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपले उपकेंद्राच्या माध्यमातून सुद्धा प्रसूती सेवा दिल्या जातात.
1: तर या निघालेल्या एनएफएचएस 6 च्या अहवालामध्ये आपल्याला एक अजून एक दोष तरी स्थिती म्हणजे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये काही अंशी घट झालेली आहे, तर यामागच्या काही कारणांची स्पष्टता करता येईल का?
2: प्रसूतीमध्ये घट असं तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर एनएफएचएस ची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जे प्रसूती पूर्व नोंदणी आहे त्याचं प्रमाण देखील 70.9% 85.4% पर्यंत वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व तपासणी जे 4 भेटी आपण म्हणतो त्याचं प्रमाण देखील 71.4% 77.5% वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चितपणे सिझेरियनचंही प्रमाण थोडंसं वाढत चाललेलं आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण बघितलं 25.4% 33.6% गेलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त खासगी क्षेत्रामध्ये 48.5% प्रसूती ह्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होत आहेत आणि शासकीय आरोग्य संस्थेमध्ये याचं प्रमाण मात्र 23.8% आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की जे प्रसूती गव्हर्नमेंट मध्ये कमी झाल्यात वगैरे असं नाही म्हणता येणार. साधारणतः आपल्याकडे 21 लाख गरोदर मातांची नोंदणी त्या ठिकाणी राज्यामध्ये केली जाते आणि एकूणच त्यापैकी जो वाटा आहे तो खासगी क्षेत्राचा पण आहे महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की 50% वर आपलं अर्बनायझेशन झालेलं आहे आणि खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा यातल्या काही माता जातात. पण शासनाची पॉलिसी आहे की संस्थात्मक प्रसूती व्हाव्यात, आमची जी एम्पॅनल प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथे व्हाव्यात किंवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये व्हाव्यात, हे आपलं धोरण आहे.
1: आता आपण थोडं मातांच्या आरोग्यानंतर बालकांच्या आरोग्याकडे थोडं वळूया. एकीकडे बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचं आशादायक चित्र या आकडेवारीमधनं दिसून येत आहे, पण दुसरीकडे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात किंवा 6 महिन्यापर्यंतच्या बालकाला मिळणारं स्तनपान किंवा बालकांना आवश्यक असणारा आहार मिळण्याचं प्रमाण या सर्वांमध्येच राज्याच्या आकडेवारीत

0: घसरण झालेली दिसते. तर एकूणच ही बालकांच्या आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती दिसून येते. तर ह्याची काही कारणमीमांसा करता येईल?
1: यामध्ये आपण जर NHS 6 जी आता आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच, त्यामध्ये जर आपण बघितलं तर बालकांमधील कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या आकडेवारीमध्ये तसं बघितलं तर लक्षणीय घट झालेली आहे. त्यामध्ये आपण दुबकेपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयाप्रमाणे उंची आपण जिथे आपण मोजतो त्याच्यामध्ये साधारणतः कुपोषणाचं प्रमाण 35.2% 29.5% कमी झालेलं आहे. आणि वेस्टिंग एक प्रकार असतो त्यामध्ये की ज्यामध्ये उंचीप्रमाणे वजन आपण मोजतो त्यामध्ये देखील हे प्रमाण आता आपल्या सर्व्हेनुसार जर बघितलं तर 25.6% 19.9% ते खाली आलेलं आहे. आणि कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण देखील जर आपण बघितलं राज्यामध्ये तर ते 36.1% 31.4% कमी झालेलं आहे. म्हणजे निश्चितच जे मातांचं सुपोषण म्हणू आपण की आहार वगैरे आपले जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना जो आहार दिला जातो त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. आपले जे आमच्याकडे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे असतो म्हणजे त्या ठिकाणी गरोदर मातांची तपासणी बालकांना लसीकरण अशी ती सत्र आयोजित केली जातात आपल्या आरोग्य संस्थांमध्ये. त्यावेळी देखील आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन केलं जातं आहाराबद्दल आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो म्हणजे स्तनपानाबद्दल होता. तर जन्मानंतर एका तासात स्तनपान सुरू करण्याचं प्रमाण 53.2% त्या ठिकाणी स्थिर राहिल्याचं निदर्शनास येतं. दुसरा एक मुद्दा स्तनपानाच्या बाबतीत असतो की 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना निव्वळ स्तनपान म्हणजे इतर कुठलाही आहार न देता त्या ठिकाणी त्यांची ती काळजी घेतली जाते त्याबद्दल देखील आम्ही समुपदेशन करत असतो. त्याचं प्रमाण मात्र नक्की 71% 64% आलेलं आहे. यामध्ये थोडंसं आणखीन आपल्याला अवेअरनेस जनजागृती करणं फार गरजेचं आहे असं वाटतं. आणि साधारणतः 52.8% बालकांना 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान मिळाले असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आता याच्यात आपल्याकडे आपण जर बघितलं तर 6 महिने ते 23 महिन्यापर्यंतच्या वयोगटातले जे बालक असतात त्यांना या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन आले की त्याचं त्यांना पुरेसा आहार मिळतो पण त्याचं प्रमाण जे आहे ते 9.3% एवढं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या NHS 5 मध्ये ते 1.9% होतं. त्याच्यामध्ये आता त्याच्यात थोडंफार वाढ झालेली आहे.
0: सर, राज्यात महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैली जन्य आजार जसं की लठ्ठपणा असेल, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळतं आणि प्रामुख्याने शहरी भागात हे प्रमाण अधिक होतं परंतु आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे. तर याबद्दल काय सांगता येईल?
1: जीवनशैलीशी निगडीत जी समस्या आहे ती आपल्या राज्यापुढील काय पूर्ण देश सर्व स्तरावर देशात सुद्धा सगळीकडे ही परिस्थिती समान दिसेल. जीवनशैलीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर लठ्ठपणा, त्यानंतर मेटाबॉलिक निर्देशक जे असतात म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणे, त्यानंतर उच्च रक्तदाब अशी जे काही आपल्याला व्याधी असतात त्यामध्ये आपण बघतोय की प्रौढांमध्ये अतिपोषण ज्याला म्हणू आपण ओव्हर न्यूट्रिशन किंवा लठ्ठपणा त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे बैठक काम असेल, मुवमेंट नसेल, व्यायामाचा अभाव असेल, आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त कन्झम्पशन असेल ही कारणं त्याची आपल्याला सांगता येतील. आणि ही समस्या प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येत आहे ज्या ठिकाणी 40% महिला आणि 41.7% पुरुष या ठिकाणी या समस्येने त्या ठिकाणी लठ्ठपणाच्या ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणं किंवा नियंत्रित पातळीत नसणं हाय ब्लड शुगर लेवलचं आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण महिलांमध्ये 12.4% वरून 16% आणि पुरुषांमध्ये 13.6% वरून 17.7% वाढल्याचं लक्षात येत आहे NHS 6 आकडेवारीनुसार. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली औषधोपचाराची गरज असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचं जे प्रमाण आहे महिलांसाठी 24.9% आहे आणि पुरुषांमध्ये ते 27.7% वाढलेलं आहे. त्यामध्ये एक मेसेज सर्वांना देणं मला इथे गरजेचं वाटली, बॅलन्स डाएट आपला असलाच पाहिजे निश्चितपणे. न्यूट्रिशनल आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज चांगल्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण कमी, व्यायाम आपला नियमितपणे असला पाहिजे, कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण एक 40 मिनिटं ब्रिस्क वॉक आपण म्हणतो तो खरं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने वेळ काढून त्या ठिकाणी केला पाहिजे, त्याचा भरपूर फायदा होतो. शुगरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये डायबिटीज मध्ये अनुवंशिकता पण एक कारण असतं त्या ठिकाणी. पण आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण निश्चित कमी ठेवलं पाहिजे, जेवणाच्या वेळा निश्चित केला पाहिजे, फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स याचा वापर जेवणामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे जेणेकरून आपल्याला तुमची जीवनशैली बदलामुळे जे आजार होतात त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी करण्यास मदत होईल.
0: पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आरोग्य विमा कवच असणाऱ्या कुटुंबांचं

0: प्रमाण देशभरात वाढलेलं आहे, तसं ते राज्यात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे ते समान दिसत. याबाबत तुम्हाला काही सांगता येईल?
1: तर निश्चितच मला आनंद होईल सांगायला की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि ती इंटिग्रेट केलेली प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जी केंद्राची आहे, तर या दोन्ही योजनांचं इंटिग्रेशन करून आपल्या राज्य आरोग्य सोसायटी आमचं जे आहे त्या माध्यमातून निश्चितपणे खूप त्या ठिकाणी सेवा दिल्या जातात आणि आपली रुग्णालयांची संख्या पण त्याच्यामध्ये आपण वाढवली, आजारांचं पण त्याच्यामध्ये संख्या आता जे कव्हरेज आहे वेगवेगळ्या व्याधींचं ते त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. बरीचशी मोठी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पण त्याच्यामध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आमची सगळी रुग्णालयं, शासकीय रुग्णालयं, मेडिकल कॉलेजेस, त्याचबरोबर आपली प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आपण आता या सेवांची व्याप्ती वाढवलेली आहे. अगदी म्हणजे व्हिलेज लेवलला जे आपली प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील एक 25 आजारांची यादी आहे, त्यामध्ये अगदी डिलिव्हरी असेल, त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हगवण ज्याला म्हणतो आपण, डायरिया, डिसेंट्री सारखे आजार, ह्या साध्या साध्या आजारांना देखील त्या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे त्यांना मोफत सुविधा दिली जाते आणि सेवा तिथे मोफत देताना रुग्णालयाला किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा त्या ठिकाणी एक रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असतानाच त्या ठिकाणी आता डिजिटल यंत्रणा देखील प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये विकसित आम्ही करत आहोत, ज्यामध्ये ऑनलाईन त्याचं हेल्थ रेकॉर्ड जे आहे ते पेशंटचं तयार केलं जातं आणि आभा कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं की जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्यांनी आभा कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपल्या ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खासगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये MJPGY मध्ये जे एम्पॅनल्ड आहेत त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स दिला जातो आणि त्यांची नोंदणी केली जाते, प्री ऑथरायझेशन केलं जातं आणि या सेवा त्यांना कशा चांगल्या चांगल्या देता येतील त्याचं शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे 5 लाखापर्यंत हे इन्शुरन्स शासन सर्वांना देते, म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस असेल आणि किती श्रीमंत असेल त्यांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना तो लाभ त्या स्कीमच्या माध्यमातून दिला जातो. निश्चितपणे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरीचशी मंडळी खासगी इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी घेतात, ते अफोर्ड करू शकतात, असं पण बरंच आपण पाहतो की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील इन्शुरन्स घेण्याचं लोकांचा कल दिसून येतो, ते त्यांना कुठेतरी सेफ्टी वाटते पण शासनाने पण याची काळजी घेतलेली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी 5 लाखापर्यंत कुटुंबाचा पूर्ण विमा त्या ठिकाणी काढण्यात येतो आणि त्याचं प्रीमियम शासन भरतं. एक फार मोठी गोष्ट महाराष्ट्राची, खूप चांगली योजना असं मी म्हणले आहे.
2: सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: श्रोते हो, 19 जून 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातील 30,929 कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये 30,408 महिला आणि 5,025 पुरुषांचा समावेश आहे. 2021 ते 2023 या काळात राज्यभरात मातांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, बालकांचे कुपोषण यामध्ये निश्चितच काही अंशी प्रगती झालेली आहे, परंतु बालकांना मिळणाऱ्या स्तनपानाच्या प्रमाणात घट झाली असून यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं असून राज्याच्या आरोग्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल फायदेशीर ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय शैलजा तिवले आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.
4: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर, 21 श्रावण, शके 1948, अर्थात दिनांक 12 ऑगस्ट 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया पावसाळ्यात शेळ्यांना होणारे विविध आजार, कारणं आणि उपाय याविषयी डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड यांचे बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

मंडळी, आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी सल्ला. सोयाबीनवर येणाऱ्या पिवळा मोजाक या विषाणूजन्य रोगामुळेही सोयाबीन पीक पिवळं पडतं, परंतु हा रोग सुरुवातीला येत नाही, तो 25 ते 30 दिवसानंतर दिसून येतो. रोगग्रस्त झाडांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पानं पिवळी पडून आकारानं लहान होतात. शेंगांचा आकार लहान राहून यामध्ये दाणेसुद्धा कमी राहतात. हिरवे पिवळे पानं असलेले झाड दुरूनही ओळखता येतं. पानामधील हरितद्रव्ये नाहीसं झाल्यानं अन्न निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात घट येते. यामुळं उत्पादनात लक्षणीय घट संभवते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोरा येण्याआधी झाला असल्यास उत्पादनात 90% घट येते. एकंदर पेरणीनंतर 75 दिवसांपर्यंत या रोगाचा

प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होतं, परंतु 75 दिवसानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फारसं नुकसान संभवत नाही. या रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळं प्रसारित होतो. त्यासाठी पांढरी माशी आणि रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पेरणी योग्य वेळी अर्थात जून महिन्याचा तिसरा आठवडा ते जुलै महिन्याचा दुसरा आठवडा या दरम्यान होणं गरजेचं असतं. यावर्षी पावसामुळे अनेकांना उशीर झाला असेल तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांनी निंबोळी अर्काची अर्थात 5% किंवा एझाडिरेक्टिन 1000 PPM 3 ते 4 ml प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीन पिकास शिफारशीप्रमाणे संतुलित खताची मात्रा द्यावी. नत्राचा वापर अधिक असल्यास रस शोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. शेतामधील आणि बांधावरील तणाचा आणि पूरक वनस्पतीचा नाश करावा, कारण तणांचा नाश केल्यानं विषाणू आणि वाहक यांच्या जीवनक्रमात अडथळा येऊन त्यांची संख्या कमी होते. प्रथम अवस्थेत अत्यल्प रोगग्रस्त झाडं दिसताच उपटून टाकावीत, कारण रोगकारक पिकांच्या आश्रयानं जिवंत राहून पुढील प्रसारास कारणीभूत ठरतात. हेक्टरी 22 ते 23 पिवळे चिकट सापळे लावावेत. रस शोषक किडीच्या व्यवस्थापनाकरिता यापैकी एका आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणी प्रतिलिटर पाणी याप्रमाणे घ्यावी. बीटासायफ्लुथ्रिन अर्थात 8.49% अधिक इमिडाक्लोप्रिड 19.81% हे संयुक्त कीटकनाशक 0.5 ml किंवा थायमिथॉक्झाम अधिक लॅम्बडा सायलुथ्रिन संयुक्त कीटकनाशक 0.25 ml किंवा क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल 9.30% अधिक लॅम्बडा सायलुथ्रिन 4.60% हे संयुक्त कीडनाशक 0.4 ml याप्रमाणे वापरावं. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलात. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया पावसाळ्यात शेळ्यांना होणारे विविध आजार, कारणं आणि उपाय याविषयी डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनाचं संगोपन करतोय, त्यामध्ये दुग्ध व्यवसायही येतो, शेळीपालन येतं, वराहपालन येतं, कुक्कुटपालन येतं, असे वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय करून आपण शेती करत असतो. मंडळी, जेव्हा आपण शेळीपालन करतो तेव्हा शेळीपालन करत असताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, कारण म्हणतात ना शेळी ही गरिबाघरची गाय आहे. नव्हे ती आहेच असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारं एक खूप चांगलं पशुधन म्हणून देखील शेळीकडं पाहिलं जातं. आणि शेळीपासून मिळणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न हमीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण एका वर्षातून शेळी ही 2 वेळा वित असते आणि 2 वेळा वित असल्यामुळं या शेळीपासून मिळणारं उत्पन्न देखील आपल्याला खूप फायदेशीर ठरतं असं म्हणायला देखील हरकत नाही. मंडळी, हे एवढं उत्पन्न देणारी शेळी ही म्हणूनच की काय आपल्या गरिबाघरची गाय म्हणून या शेळीला संबोधलं जातं, परंतु मंडळी हीच शेळी जर आजारी पडली तर आपली त्रेधा तिरपीट ओढते आणि आपला जीवही कासावीस होतो. आपलं पशुधन जेव्हा आजारी पडतं तेव्हा त्या पशुधनाकडे आपल्याला बघावंसुद्धा वाटत नाही, कारण आपलं पशुधन आजारानं जेव्हा त्रस्त होतं आपणच आजारी पडलो की काय असंही आपल्याला अनुभवायला मिळत असतं. तेव्हा या पशुधनाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको. मंडळी, जेव्हा प्रश्न येतो शेळीचा, या शेळीचं व्यवस्थापन करताना पावसाळ्यामध्ये खूप या शेळीला आपल्याला जपावं लागतं. मंडळी, याच अनुषंगानं आज आपण या आपल्या शेळीला पावसाळ्यामध्ये कोणकोणते रोग होतात आणि या रोगांपासून आपल्या शेळीचा बचाव कसा आपल्याला करता येईल या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड सर, सहायक
आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड, तेव्हा आज आपण

0: आपल्या शेळ्यांना पावसाळ्यामध्ये होणारे जे आजार आहेत हे कोणकोणते आहेत आणि त्या आजाराची कारणं काय आहेत आणि त्यावर आपल्याला उपचार काय काय करता येऊ शकेल या संदर्भानं आपण सरांशी चर्चा करणार आहोत. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर. नमस्कार
0: सर. अगोदरही सांगितल्याप्रमाणे शेळीला गरीबाघरची गाय म्हणून संबोधलं जातं आणि हीच शेळी जर आजारी पडली तर आपली गाय जी आहे आपल्याला दूध देणारी आपल्याला जास्त उत्पन्न देणारी हीच जर आजारी पडली तर शेतकरी बांधवांचा जीव खूप कासावीस होतो असं म्हणायला हरकत नाही आणि शेळ्यांचं जे आरोग्य आहे हेही जपणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा सर याच अनुषंगानं आज आपण शेळ्यांना जे पावसाळ्यामध्ये आजार होतात त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करूयात. सर मी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारू इच्छितो की हे जे आपलं पशुधन आहे शेळी या पशुधनाला पावसाळ्यामध्ये नेमके आजार कोणकोणते होतात बरं?
1: जेव्हा पावसाळ्यामध्ये वातावरण बदलतं वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण वाढतं त्यावेळी वेगवेगळे जीवाणू आणि विषाणू जे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामध्ये जीवाणूजन्य जो आजार आहे तो आंतरविषार नावाचा एक जीवाणूजन्य आजार आहे तो जास्त प्रमाणामध्ये शेळ्यांमध्ये होतो. त्याच्याच जोडीला विविध जीवाणूचा मिक्स इन्फेक्शन असलेला एक मवा नावाचा आजार आहे तो होतो. आणि विषाणूजन्य आजारामध्ये आपल्याला पीपीआर लळ्या खुरकत आणि शेळ्यांमधील मेंढ्यांमधील देवी हे तीन प्रकारचे विषाणूजन्य आजार अशा प्रकारचे आजार हे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जीवाणूजन्य मध्ये गर्भपात होण्यासाठी ब्रुसेला नावाचा आजार आहे तो एक आजार या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. अशा प्रकारचे एक 6-7 आजार आहेत काही जीवाणूजन्य आणि काही विषाणूजन्य.
0: बरं सर पावसाळ्यामध्ये जे आपण सांगितले आंत्रविषार आहे पीपीआर आहे लाळा खुरकूत आहे मऊ आहे अर्थात ओठांचा दाह जो आहे हा आजार आहे आणि फुटफुगी आहे गर्भपात आहे आणि देवीचा आजार सुद्धा पावसाळ्यामध्ये आपल्या शेळीला होऊ शकतात. तर सर आता आंत्रविषार हा जो आजार आहे याची कारणं लक्षणं आणि समजा हा आजार जर झाला तर याच्यावर उपाय आपल्याला काय काय करता येतील बरं?
1: हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आंत्रविषार आंत्र म्हणजे आतडं विषार म्हणजे विष आतड्यामध्ये विष निर्माण करणारा असा हा आजार आहे. ज्यावेळी नवीन गवत पावसाळ्यामध्ये उगवतं तर त्यावेळी मोठ्या प्रमाणावर गवताच्या उगवण्यासोबत जीवाणूची सुद्धा त्या गवतासोबत त्या ठिकाणी वाढ होते आणि गवताच्या पात्यावर ते जीवाणू येऊन त्याच्या मोठ्या प्रमाणावर साठलेले असतात आणि ज्यावेळी शेळ्या ते खायला जातात त्यावेळी सगळे जीवाणू पोटामध्ये शिरतात आणि आतड्यामध्ये त्या रोगजंतूचा शिरकाव होतो आणि तो झाल्यामुळं आतड्यामध्ये विष निर्माण व्हायला लागतं आणि जे झालेलं विष आहे ते बाहेर फेकण्यासाठी त्या शेळीला हगवण लागते आणि ते विष बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरू होते. ती हगवण इतक्या मोठ्या प्रमाणावर लागते की शेळी अगदी डिहायड्रेशन मध्ये जाते शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन जातं भूक मंदावते ताप सुद्धा येते आणि अतिशय अशक्त होऊन शेळी दगावते असा हा घातक आजार आहे. तर या रोगावर एकदा आपल्याला रोग आलेला आहे हे कळल्यानंतर तात्काळ त्याला जर आपण प्रतिजैविके अँटीबायोटिक्स वगैरे वापरले आणि योग्य प्रमाणात सलाईन दिलं आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि ग्लुकोजचं प्रमाण जर आपण व्यवस्थित जर साधलं तर या आजारावर आपण चांगल्या प्रकारे उपाय करून घेऊ शकतो.
0: खूप छान सर. बरं सर दुसराही आजार एक आपण सांगितला तो म्हणजे आहे पीपीआर. या पीपीआरची कारणं काय आहेत लक्षणं काय दाखवते आणि त्यावर आपल्याला उपचार कसा करता येईल सर याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा.
1: शेळ्यांमधील पीपीआर हा मागच्या 15-20 वर्षांमध्ये उद्भवलेला आजार आहे. यापूर्वी या आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव नसायचा परंतु अशामध्ये हा आजार खूप मोठ्या प्रमाणावर येतोय. हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा आजार फुफ्साला होणारा आजार आहे. जसं आधी मी सांगितलं आंत्रविषार हा आतड्याला होणारा आजार आहे तसा हा श्वासनलिकेला बाधा करतो. त्या श्वासनलिकेला बाधा केल्यानंतर निमोनिया होतो मोठ्या प्रमाणामध्ये ताप येते शेळ्यांना मेंढ्यांना आणि श्वास न घेता आल्यामुळं शेळ्या दगावतात मेंढ्या दगावतात. तर अशा प्रकारचा अतिशय घातक असा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार होण्याच्या आधीच जर आपण त्याची लस घेतली तर प्रतिबंधात्मक उपाय होऊ शकतो पण आजार आलाच तर आजारावर त्याला आपल्याला उपाय हे करता येणार नाही पण बाह्य लक्षणं जी आहेत त्याचा

0: न्यूमोनिया कमी करणं, ताप कमी करणं,
1: हां
0: याच्यासाठी जे औषधोपचार आहेत ते आपण औषधोपचार करून त्या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.
1: खूप छान सर. सर आपण शेळ्यांना पावसाळ्यामध्ये जे होणारे आजार आहेत आपण सांगितलं अगोदरही, त्यामध्ये सर पुढचा जो आजार आहे लाळ्या खुरकूत, हा लाळ्या खुरकूत या रोगाची लक्षणं कारणं आणि उपाय काय सांगाल सर आपण?
0: लाळ्या खुरकूत हा रोग देखील विषाणूजन्य आजार आहे. हा दुभंगलेले पाय ज्या पशूंचे असतील, जसे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, या सर्वांना होतो. तर यामध्ये शेळ्या मेंढ्यांना ज्यावेळी आजार होईल त्यामध्ये तोंडामध्ये व्रण येतात, ताप मोठ्या प्रमाणावर चढते, पायामध्ये व्रण येतात, पाय सडायला लागतात, त्या आजारामुळे जनावरांना म्हणजे शेळ्या मेंढ्यांना चालता येत नाही, तोंडही सडलेलं असतं त्यामुळे चारा खाता येत नाही आणि पाय सडलेले असल्यामुळे चालता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जनावर अतिशय बिकट परिस्थिती त्याच्यावर निर्माण झालेली असते. या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून आपण लसीकरण तर घेतोच, तरी सुद्धा जर आजार आलाच तर बाह्य लक्षणाप्रमाणे आपण प्रतिजैविके देणे, त्या जखमांची काळजी आणि निगा घेणे, जखमा स्वच्छ करणे आणि त्या जखमांची ड्रेसिंग करणे, असं करून त्यामध्ये आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. तर असा हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा लाळ्या खुरकत आजार आहे, याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.
1: छान छान. बरं सर, आपल्या शेळ्यांना पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपैकी दुसरा एक आजार आपण सांगितला तर तो म्हणजे आहे मवा किंवा ओठांचा दाह. हा आजार, याचे कारण, लक्षणं आणि उपाय आपण काय सांगाल बरं?
0: ओठांचा दाह, त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये मवा म्हणतात. तर हे पूर्ण तोंडाचा जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खपल्या धरल्या जातात, जखमा होतात. ही होण्याची कारणे म्हणजे मिक्स टाईप इन्फेक्शन, म्हणजे विविध प्रकारचे जीवाणू विषाणू जे पावसाळ्यामध्ये गवताच्या पातेवर वाढतात आणि नवीन गवत खाण्यासाठी शेळ्या मेंढ्या खूप प्रयत्न करतात आणि नवीन गवत खात असताना विविध प्रकारचे विषाणू आणि जीवाणू एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर त्याच्या तोंडाच्या भोवती जमतात आणि त्यामुळं जो दाह होतो तो ओठाचा दाह ज्याला म्हणतात, त्या खपल्या धरल्यामुळं जनावरांना खाता पिता येत नाही आणि मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्यामुळं ताप येते आणि जनावर आजारी पडून भूक मंदावते. तर या आजाराला आपण जखमांना त्याची निगा घेणे, जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ करून हळद, लोणी वगैरे त्या ठिकाणी लावावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके आणि ताप कमी करण्याची औषधे घेतल्यास या आजारापासून आपल्याला मुक्तता मिळविता येते.
1: छान. बरं सर, आपलं जे पशुधन आहे शेळी, या शेळ्यांना पावसाळ्यामध्ये होणारे आजार बघत असताना पोटफुगी हाही आजार आपण सांगितलात, तर सर या पोटफुगी या रोगाची कारणं, लक्षणं आणि उपाय आपण काय सांगाल?
0: चांगला प्रश्न विचारला. शेळ्यांना अनेक वेळा पोटफुगी उद्भवत असते. शेळ्या या होऱ्याशियस फीडर, म्हणजे अचानक जाऊन भेटलं ते भरपूर खाण्याची त्यांची प्रवृत्ती असणारे प्राणी आहेत. तर त्यामध्ये शेळ्या या रवंत करणाऱ्या प्राणी आहेत. खरं तर रवंत करणाऱ्या प्राण्यांना झाडपाला आणि गवत अशा प्रकारचं त्याचं अन्न असते, परंतु बऱ्याच वेळा शेळ्यांना असंही अन्न मिळतं की जे म्हणजे त्याच्यामध्ये भात, पीठ, चपाती, भाकर अशा प्रकारचं अन्न किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारं जे कवळं गवत आहे हे मोठ्या प्रमाणावर उद्भवलं तर ते उगवलेलं गवत खूप आधाशीपणे शेळ्या ज्यावेळी खातात तर मग त्यावेळी त्यांचा रवंत फिरत नाही आणि रवंत फिरला नसल्यामुळे मध्ये शरीरामध्ये वेगवेगळ्या गॅसेस पोटामध्ये निर्माण होऊन पोटफुगी हा आजार होतो आणि हे मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी गॅसेस तयार होतात तर त्याचं प्रेशर फुफ्सावर निर्माण होऊन श्वास घेता येत नाही आणि शेळ्या दगावतात. हा अतिशय घातक असा आजार आहे, परंतु याला योग्य वेळी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण औषधोपचार केला तर याला आपण निर्बंध करू शकतो. हा जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारा आजार नाही, परंतु हा मॅनेजमेंटल डिफेक्ट आहे तो, म्हणजे चयापचयाचा आजार असं म्हणायला हरकत नाही.
1: छान. बरं सर, पावसाळ्यामध्ये शेळ्यांना होणाऱ्या आजारांपैकी गर्भपात हाही आजार आपण पावसाळ्यामध्ये होतो असं आपण सांगितलं, पण सर हा पावसाळ्याचा आणि या गर्भपाताचा अर्थार्थी काय संबंध येतो आणि याची कारणं, लक्षणं आणि उपाय काय आहेत बरं?
0: पावसाळ्याचा जो कार्यकाल आहे या कार्यकालामध्ये प्रजननाची जी प्रक्रिया आहे ही मोठ्या प्रमाणावर सुरू होते आणि प्रजननामध्ये जे मुख्यत्वे पसरणारे आजार आहेत

0: यामध्ये ब्रुसेला नावाचा एक रोगजंतू आहे, तर त्या आजारामुळं हा गर्भपात होण्याचं प्रमाण वाढतं. तर नरामध्ये जर ब्रुसेला असेल तो त्याच्या विर्यामार्फत दुसऱ्या शेळ्यांकडे पसरवल्या जातो आणि गर्भपात होतो. आणि एखादी शेळीला गर्भपात झाला असेल आणि तिचे जे स्त्राव आहेत ते स्त्राव दुसऱ्या शेळ्यांच्या संपर्कात आले, चाटल्या गेले किंवा अन्नातून पाण्यातून दुसऱ्या शेळ्यांपर्यंत पोहोचले, तर हे रोगाचे जंतू त्या शेळ्यांपर्यंत पसरतात आणि या ब्रुसेला नावाच्या रोगजंतूमुळं त्या गर्भपात होतात. आणि हा हे जीवाणूजन्य आजार आहे, योग्य वेळी जर त्याला औषधोपचार मिळाला तर आपण याच्यावर चांगल्या प्रकारे मात करू शकतो.
1: छान. बरं सर, अजून एक आपण आजार सांगितला जो की पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना होऊ शकतो, तो आजार आहे देवी. या देवीच्या आजाराबद्दल आपण काय सांगाल सर, याची लक्षणं, कारणं आणि त्यावर उपाय आपल्याला काय काय करता येतील?
0: हा देखील एक खूप महत्वाचा रोग आहे. देवी हा आजार आहे तो विषाणूमुळे होणारा आजार असून पूर्ण शरीरावर गाठी येतात. शरीरावर असला कुठलाच भाग राहत नाही की ज्या शरीर कास, पूर्ण कातडी, कान, डोळे, नाक सगळ्या ठिकाणी त्वचेवर गाठी येतात आणि अतिशय दाह शरीराला निर्माण होतो, शरीराला ताप येते आणि खूप मोठ्या प्रमाणावर ताप आल्यामुळं आणि त्रास असल्यामुळं शेळ्या मेंढ्या या चारा खात नाहीत आणि उपाशी राहून या आजारामध्ये दगावतात. हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे एकदा आजार झाल्यानंतर उपचार नाही, परंतु आजार होण्याच्या आधी याला आपल्याला देवीची जी लस आहे ती जर योग्य वेळी टोचून घेतली पशुवैद्यकाकडून तर आपण त्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो.
1: खूप छान सर. खरंच सर, आपण पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना होणारे जे आजार आहेत त्यामध्ये आंत्रविषार सांगितलात, पीपीआर सांगितलात, लाळा खुरकूत सांगितलात, त्यासोबतच मवा अर्थात ओठांचा दाह हा या आजाराबद्दलही सांगितलं, त्यासोबतच पोटफुगी आहे, गर्भपात आहे, देवी आहे, हे सर्व पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना होणारे आजार आहेत, त्याची कारणं सांगितली, लक्षणंही सांगितलीत आणि त्यावर करण्याचे उपायसुद्धा सांगितलेत. सर, पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की हे जे आजार आहेत हे आजार आपल्या शेळीला होऊ नयेत, अर्थात म्हणतात ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा हे आजार होणार नाहीत, यासाठी आपल्या पशुधनाचं संगोपन करताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला काय काय करता येईल सर?
0: हे जे आता आपण आजार सांगितले त्यामध्ये काही विषाणूजन्य आणि काही जीवाणूजन्य आजार आहेत, तर हे संसर्गजन्य आजार आहेत किंवा याला आपण साथीचे आजार म्हणू. एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला कळपामध्ये एकत्र आल्यानंतर साथीनं पसरणारे आजार आहेत, तर या आजार एकदा आल्यानंतर आपल्याला त्याला नियंत्रण मिळवणं अतिशय कठीण असतं. परंतु हा आजार येऊच नये या संबंधात आपण जसं बोललात, तर यासाठी आपल्याला या सगळ्याच आजाराच्या प्रतिबंधासाठी शासनामार्फत लस उपलब्ध आहे. ती वेळोवेळी जर आपण या लस टोचून घेतल्या, त्याचा एक वेळापत्रक तयार करून जर आपण दर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने जर या लसी टोचल्या, कारण प्रत्येक लस टोचल्यानंतर त्याची प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी 15 ते 21 दिवस लागतात, तर एक लस टोचल्यानंतर 15 ते 21 दिवसाच्या नंतर आपण दुसरी लस, या पद्धतीनं वेळापत्रक तयार करून आपण जर लस टोचून घेतली तर या सगळ्या रोगापासून आपण आपला जे कळप आहे किंवा वैयक्तिक ज्या शेळ्या आहेत त्या रोगमुक्त ठेवू शकतो, हे अगदी खात्रीशीर मी तुम्हाला सांगू इच्छितो.
1: खूप छान सर. खरं जो शेतकरी बंधूंनो, आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शेळ्यांना जे पावसाळ्यामध्ये होणारे रोग असतात याबद्दल खूप चांगली अशी माहिती दिलीत आणि हे रोग होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलचे प्रतिबंधात्मक उपाय देखील आपल्याला सरांनी सांगितलेत. सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण पावसाळ्यात शेळ्यांना होणारे विविध आजार, कारणं आणि उपाय याविषयी डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

मंडळी, आताच आपण उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजलेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स आणि हो सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डी डी फ्री डिश.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

हॅलो डॉक्टर श्रोतेहो, गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे तरुण वयातला हृदयविकाराचा धोका, कारण, लक्षणं आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद खर्चे. तर श्रोतेहो, गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे, असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन के लिए मनवाई है. मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ. डिस्कशन के लिए हम तुरंत डिस्कशन चाहते हैं. आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए. होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए. हिम्मत है ही नहीं.
0: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न लोकसभेचे विरोधी

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या

अहवालात नमूद केलं आहे. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला. त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला तर शहरी भागात 3.96% राहिला. अन्नपदार्थ, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं, लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत तर मोटारी आणि जीप, बटाटे, भेंडी, वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

0: यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथं आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिने आहेत, मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल, पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत, असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित DRAC पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सकडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90च्या दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींशी पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत 3रा दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी 5 पदकं पटकावली. त्यामुळे भारताची एकूण पदक संख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशोबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दिन में और रात में 11 बजे
2: ये विविध भारती है. थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

श्रोते हो, आपण ऐकत होता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री.